मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 22 वैशाख 1948 अर्थात 12 मे 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

समूह स्वरात गायलेलं जगदंबिका स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

0: समूहस्वरात गायलेली पंडित आवळीकर यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया ऊसासाठी पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा आहे.
1: पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता बहुतांश शेतकरी ऊस शेती करत असतात आणि या ऊसासाठी पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. पाणी हा घटक निर्णायक घटक म्हणून ओळखला जातो. पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे आणि नियोजनबद्धरित्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज आपल्याला वाढवलं पाहिजे. त्या दृष्टीतून पिकाचं पाणी व्यवस्थापन करायला हवं. मंडळी, ऊस पिकाला सरी वरंबा कटवाफे पद्धत, सरी नागमोडी पद्धत, सुधारित लांब सरी पद्धत, जोडवळ पट्टा पद्धत, एक सरी पट्टा पद्धत, अरुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन, रेनगन तुषार सिंचन इत्यादी पद्धतीनं पाणी दिलं जातं. ऊस पिकाला ऊस उगवेपर्यंत म्हणजे साधारणत पहिला 1.5 ते 2 महिना साधारण 1/3 सरी भिजेल इतकं पाणी आपल्याला द्यायला हवं. त्याचप्रमाणे कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे साधारणतः 3 ते 10 महिन्यापर्यंत साधारण 1/4 सरी भिजेल इतकं पाणी आपल्याला द्यायला हवं. पक्वतेच्या कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः ऊस 10 महिन्याचा झाल्यानंतर तो तुटेपर्यंत सरीत भिजेल इतकं पाणी द्यावं. हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागणीपासून ते तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातलं अंतर हे आपण कमी जास्त करायला हवं. पारंपरिक सरी पद्धत, कटपद्धत तसंच सरी वरंभा नागमोडी पद्धतीने पाणी देण्यात कोणताच फायदा होत नाही. त्यामानानं उत्पादन कमी येतं, जमिनी नापीक बनतात आणि पाणी देखील जास्त लागतं. म्हणून पारंपरिक सिंचनाच्या पद्धती बदलून लांब सरी पद्धतीनं आपण पाणी द्यायला हवं. त्याचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात. रानबांधणीच्या खर्चात बचत होते, लागवडीखालचं क्षेत्र वाढतं, शिवाय पाणी देखील कमी लागतं. याशिवाय हवा पाणी आणि अन्नद्रव्यांचं योग्य संतुलन आपल्याला राखता येतं. आंतरमशागत सुलभ आणि कमी खर्चात होते, असे अनेक फायदे या पद्धतीमुळे आपल्याला मिळतात. पट्टा पद्धत ही आपल्याला ठिबक सिंचनासाठी जास्त उपयुक्त ठरते. पट्ट्यात आच्छादन केल्यास आणखी पाण्याचा वापर आपण कमी करू शकतो. शिवाय पट्टा पद्धतीचे जे काही इतर फायदे आहेत ते देखील आपल्याला मिळून जातात. मंडळी, एका सरीत पाणी आणि दुसऱ्या सरीत तिरकामी ठेवून अशा पद्धतीनं एक सरी पट्टा पद्धतीनं आपण ऊसाच्या सरीला पाणी दिलं तर त्यामुळे देखील साधारणतः 15 ते 20% पाण्याची बचत होते. रिकाम्या सरीला पट्टा पद्धतीनं आंतरपीक आपण घेऊ शकतो. 65% आच्छादन करता येतं. उत्पादन कमी पाण्यात आपल्याला जास्त मिळतं. याशिवाय द्रवरूप खतं ठिबक सिंचनातून आपण दिली तर खतं मात्रेत देखील साधारणतः 30% आपल्याला बचत करता येते. उत्पादन मात्र वाढीव मिळतं. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्यानं जमीन नापीक होत नाही. फक्त गरज असते ठिबक सिंचन सुरळीत चालण्यासाठी वेळच्या वेळी योग्य ती त्याची निगा राखण्याची.

0: शक्यतो ऊस पिकाला ऊस मोठा झाल्यानंतर साधी तुषार सिंचन पद्धत तितकीशी फायद्याची ठरत नाही, पण रेनगन तुषार सिंचन पद्धत ही मात्र फायद्याची ठरते. त्यामुळं आपल्याला संपूर्ण शेत भिजवता येतं आणि गरजेइतकं पाणी देता येतं. पाण्याचा अनावश्यक अपव्यय आपण टाळू शकतो. पाचटाचं जर आच्छादन केलं तर पाचट लवकर कुसतं, ठिबकपेक्षाही खर्च कमी येतो. ऊस पावसाच्या पाण्यासारखा धुतला जात असल्यानं किडी रोग कमी होतात, परिणामी आपल्याला टनेज देखील जास्त मिळतं. मंडळी, सुरू ऊसासाठी 250, पूर्व हंगामीसाठी 275 आणि अडसालीसाठी 350 हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हवामान, जमिनीचा प्रकार आणि जमिनीची खोली, पिकाचं वय इत्यादी विचारात घेता पाण्याच्या पातळीत आपण कमी जास्त अंतर ठेवावं. पाणी मोजण्यासाठी ऋतुमानानुसार आपण भारी जमिनीत पावसाळ्यात साधारणतः 26 दिवसांनी, हिवाळ्यात 20 दिवसांनी, तर उन्हाळ्यात 12 ते 13 दिवसांनी आणि मध्यम जमिनीत पावसाळ्यामध्ये साधारणतः 18 दिवसांनी, हिवाळ्यात 14 दिवसांनी, तर उन्हाळ्यात 9 दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मंडळी, पाणी कमी पडलं तर 5-8 आच्छादन, केओलिनचा वापर, पोटॅश 25% जास्त द्यावं, तण नियंत्रण, पाठ स्वच्छ ठेवावेत आणि विशेष म्हणजे महिन्यातील पाण्याची उपलब्धता पाहून ऊसाखालील क्षेत्र घ्यावं. मंडळी, अशा पद्धतीनं आपण ऊसाचं जर पाणी व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होईल, शिवाय पाण्याची देखील आपण बचत करू शकू.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज ऊसासाठी पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्यानी मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
0: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
1: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं, तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
1: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं, तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर बी12चे इंजेक्शन्स परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एन्टायर लाईफ, बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे

0: तर B12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर B12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
1: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
0: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 months तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे. HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होतंय, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
1: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
0: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
2: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने ज्याला आपण सबसिडी म्हणतो त्याचीसुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
1: सर वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
2: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राब

0: येत आहे.
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
0: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीट, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केली जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

0: तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता आज दिनांक मध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदन. सकाळी 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल चिंत्यान हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या मुलाखतीचा आज दुसरा भाग आम्ही प्रसारित करू. 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर यांचं. 10:00 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:30 आणि रात्री 8:15 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या चांदणे शब्दसुरांचे या सुगम संगीतेच्या विशेष कार्यक्रमाच्या संपादित अंशाचा भाग दुसरा आपण ऐकाल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. 1:05 गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धन संपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सायंकालीन प्रसारण सभेत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भागवत नागपुरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमामध्ये आज आवड बळीराजाची शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 आपली आवड हा श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अनंत मनोहर जोशी यांनी गायलेला राग सामंत सारंग आम्ही प्रसारित करू. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम. आज दिनांक 12 मे 2026 सकाळचे 7 वाजलेत.

धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्यानं वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते.

0: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
1: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
0: अगं कुठून आणायचे ते?
1: अगं विश्राम बागच्या दांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या दांडेकरांकडून.
0: सासूबाईंचा मुलगा
1: म्हणजे आमचे हे
2: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज. एकदा अवश्य भेट द्या. ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
3: संपर्क 955-955-3100.
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत.

श्रोते हो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

कधी प्रेम गीत तर कधी नाट्यपद सुधा.

0: मंडळी यासारख्या गीतांचा आस्वाद घेण्यासाठी जरूर ऐका आपला आवडता कार्यक्रम आवड बळीराजाची।
1: आवड बळीराजाची हा कार्यक्रम प्रसारित होईल दर शनिवारी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील। यासाठी आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88। आपण ईमेलद्वारे देखील आपली आवड आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस programsangli@gmail.com। आवड बळीराजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
2: श्रोत्यो आवड बळीराजाची या कार्यक्रमाची बदललेली वेळ लक्षात घ्या। दर मंगळवारी 7:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आवड बळीराजाची। श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम जरूर ऐका आवड बळीराजाची।

रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा दुसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: असं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पाशाक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा

0: साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आझादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोडकर एक भारत का आधुनिक स्वरूप घडा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री ढाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्था

व्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोंडकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. घर जावई या चित्रपटासाठी संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा दुसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
1: किमान मर्यादा आहे,
2: किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहे आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त

0: तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल, आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असं.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष्य ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागतील, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय.
1: सर आता 2024 ते 2029 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
0: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतो, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आत्ता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल

0: केलं आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होत, काही वर्षात होत आहे. ती अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशन साठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वरती.
1: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा दुसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूप.

0: च्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बरं का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्थेचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
0: श्रोत्यांना नमस्कार.

0: ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. पोटाच्या आजाराचे किंवा पचनाच्या तक्रारी असतात असे असंख्य रुग्ण तुम्ही आतापर्यंत आयुर्वेदिक उपचारांनी बरे केलेत. आता मागील 25 वर्षांमध्ये अवघड आणि असाध्य आजार बरे करण्याचा तुमचा अनुभव आहे, हे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सांगा ना.
1: कसं आहे, पोटाचे विकार वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट आम्ही रोज बघत असतो. साधं पचनाचा त्रास आहे, भूकच लागत नाहीये, पोटात दुखतंय, मळमळ होतीये, उलट्या होत आहेत, ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, आयबीएस कितीतरी वर्ष आहे, कोलायटिसचा त्रास आहे, शौचा वाटे रक्त पडतंय, मूळव्याधीचा त्रास आहे, असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. काहींना शौचालय नेहमीच चिकट होत असते, पोट साफच होत नाही, दोन दोन तीन तीन दिवस पोट साफ होत नाही, शौचालय जोर करावा लागतो, असा त्रास असणारे कितीतरी रुग्ण असतात. पण अर्जन्सी नाहीये, हा त्रास सहन करण्यासारखा असतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची पेशंटची टेंडन्सी खूप जास्त असते पोटाच्या आजारामध्ये. आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे पेशंट दिसतात. मागील 20 वर्ष पोटच नीट साफ होत नाही, भूक कशी असते मला माहितच नाही, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं, ऍसिडिटी मला वर्षानुवर्ष आहे, पित्ताची गोळी मी कितीतरी 25 वर्ष घेतोय, रोज सकाळी उठल्या पित्ताची गोळी घेतोच, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. नेहमी आव पडती आहे, पोट साफ झाल्याचं समाधानच नाही, हे कशासाठी होतं आणि का होतं, काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर त्रास होतोय, नेहमी होत नाही म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा दुर्लक्ष करण्याची एक प्रकारची टेंडन्सी जुळ जाते पेशंटची आणि त्याच्यामुळे त्रास वर्षानुवर्ष राहतात. नक्की आजार कशामुळे झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागचे हेतू कोणते कोणते असतात, शरीरात काय बदल झालेले आहेत. तुम्ही ऍसिडिटीसाठी फक्त गोळी घेतायत आणि फक्त पित्त तात्पुरतं तुमचं कमी होणार आहे, 24 तासासाठी त्या गोळीची ऍक्शन असते, तुमची छातीची जळजळ कमी होणार, त्यांनी आजार बरा होणार
0: नाही,
1: शरीरात काय बदल झाले, पित्त व्यवस्थित तयार होत नाहीये म्हणून जळजळ आहे, तर अशासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास आहे, पेशंटला वर्षानुवर्ष असतं, म्हणजे एकदा अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला की वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण तरी 15-20 जुलाब होतातच आहे, शौचावाटे रक्त पडतच आहे, असा त्रास कितीतरी जणांना दिसत असतो. मग ह्यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज आहे का, तर नाही. ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट मिळतात आणि ह्याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. कितीतरी वर्ष होऊन जातात, त्रास तसाच आहे म्हणून आयुर्वेदाकडे वळणारे पेशंट असतात. बरेच वर्ष होऊन गेले, आजार मुरलेला असतो, त्यामुळे बरा करायला तो वेळ लागतो. त्याच गॅसेस सारखा आजार आहे, कितीतरी साधी गोष्ट आहे, गॅसेस होत आहेत, पोट फुगतंय, गॅस बाहेरच पडत नाहीये, गॅस अडकून राहतोय, पण तरी तो त्रास वर्षानुवर्ष असणारे पेशंट आहेत. मग ह्यांचे त्रास इतके वर्ष राहतात याचं कारण असतं की प्रॉपर आजाराचं निदानच झालेलं नसतं. ऍसिडिटी कशामुळे आहे, गॅसेस कशामुळे आहे, पोटात कशामुळे दुखतंय, ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं, तर हे पोटाचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात.
0: अच्छा, मग हे उपचार कसे केले जातात याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊयात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 83 90 90 20 23. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली.

0: सुधीर मोघे यांच्या गीतासाठी स्वर अनुराधा पौडवाल यांचा होता.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं कुठून आणायचे ते?
2: अगं विश्रामबागच्या तांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या तांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा
2: म्हणजे आमचे हे

0: डॉक दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज, एकदा अवश्य भेट द्या. ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 955-955-3100.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क

0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल, राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटी

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती.

0: येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दे. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्सन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

0: आजपासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 घसरून 76015 बंद झाला, तर निफ्टी 360 घट नोंदवून 23816 बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.
3: ईश्वरा सर्वांना

0: सखरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळं आणि जाणीव हे त्याचं रूप असल्यामुळं हे चैतन्य सतत स्फुरद्रूप असतं। याचाच भावार्थ असा की हे चैतन्य व्यक्त होण्यासाठी, सगुण होण्यासाठी, साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असतं। म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपानं व्यक्त होतं, प्रगट होतं, सगुण साकार होतं। इतकंच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीज रूपानं वास करून राहतं। हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल। आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीशी होते आणि अंकुर रूपानं जमिनीच्या वर उगवते, व्यक्त होते। पुढे याच अंकुराचं रूपांतर बुंध्यामध्ये होतं। अशा प्रकारे पेरलेल्या कोळीचं मोठ्या वृक्षात परिवर्तन होतं आणि ते विविध स्वरूपामध्ये, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर आणि आंबे या सर्व प्रकारानं बहरून येतं। याच आंब्याच्या झाडावर 3000 आंबे आले तर प्रत्येक आंब्यामध्ये कोय असलेली दिसून येईल। म्हणजे जी फक्त एक कोय जमिनीत पेरलेली होती ती विविध रूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर, आंबे या सर्व रूपानं ती विस्तारित झाली आणि पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपानं वास करून राहिली। असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो। म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आतासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाण लियायसे। थोडक्यात सच्चिदानंद स्वरूप चैतन्य विश्वरूपानं विविध रूपात प्रकट होतं आणि सर्व भूतमात्रात बीज रूपानं वास करून राहतं। म्हणूनच भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, बीजं माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम। ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग। विश्वात सर्वत्र परमेश्वर वास करतो हा प्रज्ञावंत ज्ञानी भक्तांचा सिद्धांत निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संरक्षण या विषयाच्या संदर्भात किती महत्वाचा ठरतो हे श्रोत्यांच्या ध्यानात येईल। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महत्वाची, तीही की हे जे

ते चैतन्य विश्वरूपाने प्रकट झालं. त्याच विश्वाचा आपलं मानवी शरीर हा एक अविभाज्य भाग आहे. इतकंच नव्हे तर ते चैतन्य बीज रूपानं मानवी शरीरात वास करून राहत. हेच निराळ्या शब्दात सांगायचं म्हणजे अव्यक्त, अदृश्य, अरूप, निर्गुण, निराकार असं हे चैतन्य मानवी शरीर या रूपात व्यक्त, दृश्य, सगुण, साकार अशा स्वरूपामध्ये प्रकट झालं. ज्याप्रमाणे पाणी लहर रूपानं प्रकट होतं आणि ती लहर अंतर्बाह्य पाणी स्वरूप असते, त्याप्रमाणे चैतन्य मानवी शरीर रूपानं साकार झालं असून ते अंतर्बाह्य चैतन्य रूप आहे. असं हे शरीर साक्षात परमेश्वर आहे. जीवनविद्येचा हा मौल्यवान सिद्धांत अधिक स्पष्ट करणं इष्ट वाटत. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य घन परमेश्वर विश्वरूपानं जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो विश्वात सर्वत्र नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात सगुण साकार झालेला दिसून येतो. म्हणूनच जीवनविद्येनं विश्वरूपानं व्यक्त झालेल्या परमेश्वराची याप्रमाणे व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी, निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात परमेश्वर विश्वात कसा प्रकट झालेला आहे हे निवडक उदाहरणावरून स्पष्ट करता येईल. अवकाशात सूर्य स्थिर असतो आणि त्याच्या भोवती पृथ्वी सकट इतर ग्रह फिरत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फेरे आणि सूर्याभोवतीचे फेरे ठराविक विशिष्ट पद्धतीनं आणि ठराविक वेळापत्रकाप्रमाणे होत असतात. हा सर्व भव्य आणि दिव्य प्रकार पुरातन काळापासून ते आज तागायत व्यवस्थित पद्धतीनं चालत राहिलेला आहे. पृथ्वीच्या या फिरण्यामुळेच आपल्याला दिवस आणि रात्र अनुभवायला येतात. त्याचप्रमाणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वगैरे ऋतू नियमाने येत असतात. हा सर्व प्रकार व्यवस्थित चालत असतो तरी सुद्धा इथं ही व्यवस्था प्रत्यक्षपणे कोणीही करताना दिसत नाही. त्याचप्रमाणे या नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेच्या अंतर्गत स्वयंनियंत्रित आणि स्वयंचलित अशी अलौकिक आणि अद्भुत व्यवस्था असून ही सर्व व्यवस्था निसर्ग नियमाने मंडित आहे. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पृथ्वी सकट सर्व ग्रह सूर्याभोवती अवकाशात फिरत असतात, परंतु सूर्यासकट हे सर्व ग्रह अवकाशात कोसळत नाहीत. याचं कारण गुरुत्वाकर्षणाच्या भव्य आणि दिव्य अशा अद्भुत शक्तीच्या प्रभावामुळे ते सर्व अवकाशात एकमेकांना धरून आणि सांभाळून आहेत. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. समुद्राचं खारट पाणी सूर्याच्या प्रभावामुळे वर खेचलं जाऊन त्याचं रूपांतर ढगात होतं आणि त्याच ढगाकडून पृथ्वीवर गोड पाण्याचा वर्षा होतो. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पर्जन्यवृष्टीमुळे डोंगर, पर्वत, कपारीतून नद्यांचे प्रवाह वाहू लागतात आणि ते सर्व प्रवाह पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पर्वत, डोंगर, टेकड्या, विहिरी, तलाव, नद्या, वृक्ष, वनस्पती, सरोवर, जलचर, प्राणी, पशुपक्षी वगैरे सर्व भूतमात्र आणि सर्व प्राणीमात्र हे सर्व एकमेकांशी संबंधित असून त्यांचं अस्तित्व सुद्धा एकमेकांवर अवलंबून असतं. यालाच पर्यावरण व्यवस्था म्हणतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. आता पहा, पृथ्वीवर विविध प्रकारचे लहान मोठे वृक्ष आहेत. हे वृक्ष म्हणजे प्रत्यक्षात शंकर.

0: भक्ताचे अवतारच होत. ज्याप्रमाणे शंकरानं विष स्वीकारून जगाला अमृत उपलब्ध केलं, त्याचप्रमाणे हे वृक्ष कार्बन डायऑक्साईड स्वतःसाठी स्वीकारतात आणि जगाला ऑक्सिजन वायू उपलब्ध करून देतात. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. मातेच्या गर्भपिशवीत मूल जन्माला येतं. 9 महिने गर्भाशयात त्याची जोपासना होते. मूल जन्मल्यानंतर मातेच्या स्तनात दूध निर्माण होतं. अशा रीतीनं लहान मुलांची सर्व प्रकारे जीवनव्यवस्था होते. अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पशु पक्षी जलचर वगैरे सर्व प्राणी मात्र आणि भूत मात्र आणि विश्वातील सर्व माणसं पृथ्वीवर वास करतात. परंतु पृथ्वी मातेनं सर्व प्राणी मात्रांना जर धरून ठेवलं नसतं तर सर्व प्राणी मात्र आणि सर्व माणसं अवकाशात फेकली गेली असती. परंतु परमेश्वरी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुरेख आहे की गुरुत्वाकर्षणाच्या अलौकिक शक्तीच्या प्रभावानं सर्व भूत मात्रांना पृथ्वी मातेनं घट्ट धरून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं दिवसभर खेळतात आणि रात्र झाली की आईच्या कुशीत जाऊन विसावतात, झोपतात, तसंच सर्व प्राणी मात्र आणि माणसांचं आहे. ही आहे नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.
1: श्रुतीहो आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:55 झाली आहेत. ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: सचिन।
1: मम्मी
0: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: हेलो
3: राजेश जी, मैं पोलीस चौकीतून बोलतोय।
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चाडकाल।
2: 10 लाख द्या वाचाल।
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
4: सर 2 लाख
1: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
3: अरे
4: ठेवला
1: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
4: फ्रॉड?
1: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल। RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा।
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत। मोहरा या चित्रपटासाठी संगीत विजू शहा यांचं आहे।

0: या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, मागच्या भागापासून आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.
1: मानसिक स्वास्थ्य, मग मानसिक स्वास्थ्यासाठी एक मी ती सूत्री दिली, HEALTH. एच म्हणजे काय? आता पहा, आपल्याकडे जन्माला येतो तो एच म्हणजे हॉस्पिटल असतं, आपण शिकतो ते हायस्कूल असतं, विचार करतो ते हेड असतं, भावना असतात ते हार्ट असतं, आपण काम करतो ते हँड असतं, त्याला नंतर हार्ड वर्क असतं, पण सगळ्यात एच माझ्या दृष्टीने महत्वाचा हॅबिटमधला असतो. एच म्हणजे हॅबिट. कसं असतं की संगतीतनं तुमचा स्वभाव होतो. शो मी युअर कंपनी आय टेल युअर फ्युचर. काही वेळाला अशी चांगली संगत असते आयुष्याचं सोनं होतं, पण संगत बिघडली तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. म्हणून हॅबिट, तुमच्या सवयी तुमचं भविष्य ठरवतं. तुमच्या सवयी, तुम्हाला चांगली वाचनाची सवय, तुम्हाला चांगलं गायनाची सवय, त्याच्यानंतर ई येतो. पहा, सुंदर जगणं. ई याचा अर्थ काय? ई याचा अर्थ एक्झर्स.

0: पाहिजे. ये याचा अर्थ एन्जॉय आहे, ये याचा अर्थ एक्झाम आहे. लाईफ इज अ एक्झाम, परीक्षा आहे. आणि तुम्हाला पास व्हायचंय, तर तुम्हाला पास व्हायचंय तर त्या परीक्षेत पास व्हायला काय पाहिजे? तुम्हाला परीक्षा त्या पास व्हायचंय. तुम्हाला खरं मी सांगतो की मी जेव्हा एक व्याख्यान असं दिलं की एका विषयावरती, तेव्हा एक माऊली माझ्याकडे आली पळत आणि मला शाबासकी दिली. अरे फार छान बोललास तू, आणि एवढी कडक शाबासकी मला मिळाली की मी पडता पडता वाचलो, इतका दणका जोरात होता. आणि मला पुढे आल्या म्हणले, मिस्टर पाटणे जज माय एज. अरे बापरे, म्हटलं मी म्हटलं आता काय, म्हटलं ह्या बाईंना जर आपण चुकून वय जास्त सांगितलं तर दुसरा धपाटा पडेल. मी म्हटलं आय डोंट नो, म्हटलं आय एम 75, म्हटले मिस्टर पाटणे आय एम 75. म्हटलं तुमचा दणका मला सांगत होता म्हटलं तू, पण म्हणजे पाटणे तू बोलतोस ना सुंदर जगण्यासाठी मध्ये, हो म्हटले. मग तुला मी एक सूत्री देते, तू त्या पुस्तकात लिही म्हटले.
1: हा
0: तर मग मी म्हटलं काय, तर त्या बाईंनी मला फक्त एक सुंदर वाक्य सांगितलं, मी त्या पुस्तकात लिहिलंय नंतर. ते म्हणले बघ, एकपट खायचं, दुप्पट पाणी प्यायचं, तिप्पट चालायचं, चौपट हसायचं, आलं का, आणि पाचपट आनंदी होईल. किती सुंदर आहे बघा, आपण एकपटचे तर दुप्पट खातो, दुप्पट पाणी प्यायचे, तिप्पट चालायचे. आज खरं सांगू तुम्हाला, माणसाचं चालणं दुर्मिळ होत चाललंय,
1: बरोबर,
0: तो तरंगतच जातोय, आणि हसणं त्याच्यापेक्षा दुर्मिळ. मी पुण्याला एका ठिकाणी गेलो, म्हणजे तिथं एक ग्रस्त मला भेटले, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी पाटणे तुम्ही इथं भाषणाला आला होता ना, हो म्हटलं आला होता. अहो म्हणते, मी त्यावेळी जे हसलो त्याच्यावरती आजच हसलो म्हटले. अरे बापरे, मी म्हटलं काय झालं, आपण हसणं विसरत गेलोय. मला सांगा, मी पुलंचं उदाहरण दिलंय माझ्या पुस्तकात, की पुलांनी मला म्हणजे सगळ्यालाच सांगितलंय पुस्तकातनं, हसणं हा माणुसकीचा सुंदर आविष्कार असतो. ज्याला छान हसता येतं ना त्याला सुंदर जगता येतं. त्यांनी सांगितलं, दुःख कुणाला नाही, तो तुम्हाला नाहीत का, मला नाहीत, मला गुडघे दुखी आहे, मला आणखीन दुःख आहे, पण तुम्ही शोधा ना पर्याय तुमच्या हसण्याचा. त्यांनी उदाहरण दिलं एका ठिकाणी, की म्हटलं मी रस्त्यानं चाललो होतो आणि मला मटारीच्या शेंगा छान दिसल्या, आणि मी सुनीताला म्हटलं की काय मटार आहे, तर सुनीताने डोळे वाटारले म्हणजे माझ्याकडे. तर ती म्हणली, तुला बाई माहिती आहे ना, डॉक्टरनी सांगितले वातोळ्या शरीराला ही मटार चांगली नाही म्हणून. म्हणले ते डॉक्टर तिकडे, ही मटार इकडे, म्हणले तू विचार तरी, घे तरी. मग सुनीता त्या मटारवाल्याकडे गेली, तिनं विचारलं की कसा दर आहे, तर तो मटारवाला म्हणला की ताई 18 रुपये किलो आहे. तर चिनू म्हणले 18 रुपये किलो. मग त्यानं त्याचं व्यावसायिक कौशल्य दाखवलं, ताई खरंच सांगतो मटार इतकी चांगली आहे, तुमच्या शेजारी नेरकर राहतात का? नाही, हो म्हटले. नेरकरांनी 18 किलो म्हणले घोड्यासाठी घेतली आहे म्हणले. हो तर आता पुलंनी मागं सांगितलं की घोड्यासाठी घेतल्या ही बाई आता माझ्यासाठी गेली जी खात्री नव्हती म्हणली का, आणि तिने घेतली नाहीच. पण पुलंनी खाली जे वाक्य लिहिलंय ना, पुलंनी सांगितलं मी एकदा नेरकराच्या घराकडे बघितलं, मी मटारीकडे बघितलं, नंतर सुनीताकडे बघितलं, आणि मला असं वाटलं की हिचा नवरा होण्यापेक्षा त्या नेरकराचा घोडा झाला असतो तर बरं म्हटलं.
1: क्या बात आहे,
0: काय सांगा ना मला तुम्ही, तुमच्या हसण्यात ना तुम्ही किती मोकळे होता. नंतर ए येतो, हे म्हणजे ॲटिट्यूड. तुमच्या जगण्यातला दृष्टिकोन स्वच्छ सुंदर तुमचा सकारात्मक असेल ना, तर तुम्ही छान जगता. म्हणजे कर्मचारे संगती हे गजानन पेंढारकरांचं आत्मचरित्र आहे, कधी जरी वाचा. खरं सांगतो की त्यांनी एक छोटं उदाहरण दिलं की जगाचं चित्र माझ्या शिक्षकांनी काढलं, चित्र सुंदर होतं, त्यांचं चित्र सुंदरच होतं, पण माझं चित्र मी काढताना तिरकं आलं, मी गुंडाळून ठेवलं. सर जवळ आले, गजानन चित्र का गुंडाळलंयस, नाही तुम्हाला शिकवल्याचा पाश्चाताप होऊ नये म्हणून गुंडाळून ठेवले म्हणले. तर दाखव म्हटले, कसा असतो स्पर्श जगणं सुंदर करतो म्हटले. तर ते चित्र बघितल्यानंतर सरांनी काही केलं नाही, चित्र सरळ केलं. शेजारी एक खडू होता, त्या चित्राखाली त्यांनी टब काढला, त्या पलीकडे निळा रंग होता, टबात बोटं फिरवली, त्याचं पाणी केलं, आणि मला प्रश्न विचारला, बेटा गजानन पाण्यात वस्तू कशी दिसते? मी म्हणलं सर पाण्यात वस्तू तिरकी दिसते. मग जरी तुझा जग तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे म्हटले. आता दुसरं बघ म्हणले, एक रंग काळा घेतला, त्याला शेडिंग केलं, नंतर एक खडू घेतला आणि त्याला ब्रॅकेट केलं. पेंढारकरांनी सांगितलं, स्वतः मला माझी पेंढारकरांची गाठभेट झाली होती, म्हणले माझं विचित्र चित्र इतकं छान दिसायला लागलं, इतकं सुंदर दिसायला लागलं. सरांना म्हटलं, सर काय चित्र सुंदर झालं, म्हणजे दृष्टिकोन लक्षात घे. आता त्यांनी पुढे जे वाक्य उच्चारलं ते फार महत्वाचं आहे, बेटा गजानन आयुष्याच्या वाटेवर सुद्धा, आयुष्याला सुद्धा किती विचित्र चित्र आपल्या आयुष्याच्या वाट्याला येतं. पण विचित्र चित्रात

0: छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येतं हे लक्षात घे. तू रंग भरायला शिक आणि कला ही रंग भरायला शिकवते.
1: म्हणजे एक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे दाखवून दिलं त्यांनी.
0: एल एल आता थोडक्यात सांगतो. एल म्हणजे लव, एकमेकावर प्रेम करा, परस्पर प्रेम आणि विश्वास हा सुंदर जगण्याचा पाय.
1: बरोबर.
0: त्यानंतर टी येतो. टी याचा अर्थ काय? टेन्शन फ्री लाईफ. तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचं. काय हो तणावमुक्त जीवन तुम्हाला जगायचंय? तुमच्या जगण्याला काही छंद आहे का हो? तुमच्या जगण्याला आनंद देईल अशी कुठली गोष्ट तुमच्याकडे आहे सांगा मला. तुम्ही नोकरी करता, चार पैसे मिळवता. तुम्ही कधी निसर्गाशी मैत्री केली आहे? तुम्ही कधी संगीताच्या मैफिलीत रमलाय? कधी पुस्तकाची पानं वाचत बसलाय? अरे तुमचं जगणं तुम्ही कोरडं करता. मनाची आणि धनाची ज्याला छान गुंतवणूक करता येते त्याला जगणं सुंदर करता येतं. म्हणून टेन्शन फ्री लाईफ. पण शेवटी एच येतो. एच म्हणजे काय? अरे तुझ्या सवयी चांगल्या आहेत, सकारात्मक दृष्टिकोन आहे, रोज छान व्यायाम करतोयस, तुझा आणखीन काही छंद जोपासतोयस, तो एच म्हणजे हॅपी माइंड.
1: वा.
0: म्हणजे ही पाच गोष्टी जपल्या तर सहावा जो एच येतो तो आनंदी, ते सुंदर जगणार.
1: हा त्याचा पूर्ण प्रवास आहे. क्या बात. हेल्थ या शब्दाचं इतकं छान विश्लेषण केलं सर, तर मला इथे आता खरोखर हा प्रश्न विचारायची इच्छा होते की लेखक होण्याचा निर्णय आपण हा जाणीवपूर्वक घेतला होता की तो तुमच्या प्रवासादरम्यान असा घडत गेला?
0: आई जशी आई होते ना तसा लेखक होतो सर.
1: अच्छा.
0: म्हणजे ती कशी असते? ती तिच्याकडे जी जसं गर्भधारणा होते आज ती गर्भ वाढवते आणि त्यानंतर लेखकाला जन्म होत. खरं तर लेखकाचं प्रत्येक पुस्तक त्याचं अपत्यच असतं.
1: बरोबर.
0: आणि त्या दृष्टिकोनातून तो जोपर्यंत ते त्याच्या मनातला विचार कागदावर आणत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ असतो.
1: बरोबर.
0: अस्वस्थ असतो. मी नेहमी सांगतो की तुमच्या काळजातली कळ जेव्हा कागदावर उमटते तेवढे त्याचं साहित्य होत. ती कागदावर उमटायला पाहिजे ना. हे काळजात जेव्हा तुमच्या काही असतं म्हणून लेखक व्हावं. मी तुम्हाला सांगितलं तसं लहान होतो मला तर अनेक मित्र माझ्या घरात जुन्या घरात मागा हौद होता त्याच्यावर आम्ही फळ्या टाकायचो आणि एकांकिका करायचो. शांतता राखा वेळच होतं ते सगळं आणि आपण लिहावं. आणि खरं सांगू मी वाईला जेव्हा होतो ना त्यावेळेस तिथं वगनाट्य व्हायची, तमाशे व्हायचे जत्रेत आणि मी असा शांतपणे ती वगनाट्य बसत. मला खरं सांगतो तुम्हाला मी तेंडुलकरांच्यावर PhD केली, विजय तेंडुलकरांच्यावरती. पण ज्यावेळी मी वगनाट्य बघत होतो तिथं यमुनाबाई वाईकर मोठ्या, त्यावेळी मी ज्यावेळी बघायचो असं टंग टंग टंग वाजलं की कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर असे. याला मेक बिलीव म्हणतात हे मला तेंडुलकरांचा अभ्यास करताना जड गेलं नाही कारण मी ते सगळं पाहत पाहत होतो. आणि त्यावेळीची जी वगनाट्य ऐकायचो, त्यावेळीची जी व्याख्यानं आम्ही लहान असताना साताऱ्यातल्या नगर वाचनात एक पाटोक हॉल होता इथं आम्ही शिवाजीराव भोसले ऐकले, बाबासाहेब पुरंदरे ऐकले, आम्हाला PG पाटील ऐकले, आम्ही कित्येक तुंग वक्ते हे तिथं ऐकले आणि त्यांच्या वाणीचा संस्कार आमच्यावर झाल्यासारखं असं बोलता आलं पाहिजे, असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे शेवट तो एक संस्काराचा भाग असतो. तुम्ही म्हटला तस आता विचारलाय तर थोडस बोलतो आणखी पुढं. पहा मी 9वीला होतो
1: बर
0: आणि वडील आले आणि मला म्हटले की बेटा तुला म्हटले ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला जायचंय. मी म्हटलो ज्ञानेश्वरी पारायण सोहळा? हो म्हटले त्या जलमंदिरामध्ये पारायण सोहळा आहे म्हटले आणि मी त्या संयोजकांना सांगून आलोय माझा चिरंजीव म्हटले वाचायला येईल म्हटले ते. आणि मी 9वीत असताना वडिलांच्या केवळ सक्तीनं भक्तीनं नव्हे मी त्या पारायण सोहळ्यात गेलो. 2-3 दिवस झाले की वडील मला प्रश्न विचारायचे की किती अध्याय झाले वाचून, तर मी म्हणायचो झाले की 3 अध्याय. मग मला ते प्रश्न विचारायचे मग तुला ज्ञानयोग समजला का, तुला भक्तियोग कळला का, तुला सांख्ययोग कळला का. मला वाटायचं हा कुठनं कर्मभोग आपल्या वाट्याला आला आहे बरं का. मला काही कळायचं नाही, काही कळायचं नाही. पण मला जो संस्कार त्यावेळीचा होता ना वडील म्हटलं मी वडिलांना म्हटलं अण्णा मला काही कळत नाही होय, मी वाचतो माझ्या लक्षातही राहत नाही. म्हटले तुला कळत नाही हे मला माहिती आहे, म्हटले लक्षात राहत नाही ही तक्रार सुद्धा मला कळतीय तुझी म्हटलं. मग मला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत, लक्षात राहत नाही, मग का बसवता मला तुम्ही तिथे
1: जबरदस्ती?
0: हा वडिलांचं एक वाक्य माझ्या मनात अजून आहे ते म्हटले एक लक्षात घे उत्तम ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम अन्न असतं, सकस अन्न असतं. आपण म्हटलं अण्णा अन्न पचलं पाहिजे ना. मी त्यांना म्हटलं हे बघ म्हटले तुझा प्रश्न काय लक्षात राहत नाही, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आपण सकाळी स्नान करतो पाणी अंगावर राहतं का? म्हटलं नाही राहत. पाणी अंगावर राहत नाही पण मन कसं होतं? म्हटले मन प्रसन्न होतं. बेटा ज्ञानदेवाची ओवी नाही लक्षात राहिली तर चालेल, त्या ओवीच्या स्नानानं मन प्रसन्न होतं. मन

0: मन प्रसन्न होण्यासाठी वाचावं लागतं, म्हणजे चांगली पुस्तकं वाच त्याने मन प्रसन्न.
1: सर जसं घरात एक ग्रंथघर हवे हे पुस्तक मी वाचलेलं आहे आपलं, त्याच्यामधलं एक वाक्य मला फार छान वाटलं की आजच्या पिढीने पुस्तकाच्या दुनियेतील नागरिक व्हावं,
0: विश्व नागरिक
1: व्हावं. हा हे वाक्य मला फार भावलं होतं त्याच्यातलं.
0: त्याचा संदर्भ असा आहे बर का की 12 देशीच्या 12 कथा पुस्तक होतं आणि मी ते पुस्तक वाचताना माझ्या लक्षामध्ये आलं की त्याच्यामध्ये एक साधा की आपण विश्वनागरिक कधी होतो सांगा ना, जेव्हा आपल्याला अनेक गोष्टी विश्वाशी आपण कुठेतरी कनेक्ट होतो. तुम्हाला सांगा की चांगली चांगली पुस्तकं चांगल्या चांगल्या लेखकांची जी असतात त्याचे अनुवाद आपल्याकडे आलेले असतात. आज कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस, सुखी माणसाचा सदरा हे रसेलचं पुस्तक आहे, मॉर्टर रसेलचं. तर ते पुस्तक मी वाचत असताना मी समृद्ध झालो. किंवा मी आता तुम्हाला साळुंखेंचं, सुहास साळुंखेंचं एक पुस्तक म्हणलं, 12 देशीच्या 12 कथा. 12 देशातले 12 कथा लेखक, त्यांच्या कथा निवडून त्याची भाषांतर. मी असं म्हणतो की तुला इंग्रजी येत नसेल पण हे पाश्चात्य लेखक आपल्याकडच्या कित्येक अनुवादकांनी आपल्या मराठीत आणलेत. ज्यावेळी ते आपण वाचतो ना तेव्हा आपण सगळ्या विश्वामध्ये आपलं विश्व आपल्यामध्ये येत राहतं. आज मला सांगा आधुनिक तंत्रज्ञानानं विश्व जवळ आलंय, आलंय लक्षात, पण आपण विश्वाच्या जवळ किती गेलोय त्याच्यात. आज वाचत राहतो आपण, त्यावेळी कळत न कळत आपण प्रवास वर्णन आपण वाचतो, वेगवेगळी प्रवास वर्णन असतात, वेगवेगळे अनुवाद असतात. तुम्हाला साहित्यच विश्व नागरिक बनवू शकतं लक्षात घ्या, कारण तुम्ही देशाचे नागरिक आहातच हो, पण तुम्हाला जर साहित्याच्या पलीकडे आज मीना प्रभू लिहितात, किती सांगा मला, कितीतरी अशा आपल्याकडच्या लेखकांच्या पुस्तकांची भाषांतर अनेक लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं मी एक त्यात बीट नावाची गोष्ट वाचत होतो, म्हणजे विश्व नागरिक हा शब्द उच्चारला म्हणून. आणि एक साधी पैज लागते की फाशी चांगली का जन्मठेप चांगली.
1: अच्छा.
0: तर एक तरुण वकील म्हणतो की फाशीत एकदाच मरतं म्हटले आणि संपतं आयुष्य.
1: जन्मठेपेमध्ये
0: रोज मरत असला तरी एखादा चांगला लेखक असेल, एखादा चांगला विचारवंत असेल, आणखीन काय असेल, तर रोज चांगली पुस्तक वाचू शकतो. दुसरा सावकार म्हणतो तू 25 वर्ष जर एका जागी तुला नजरगैदेत ठेवला, तुला पुस्तकं देऊ वाचायला, तुला संगीत देऊ ऐकायला, वाटेल ते देऊ, तू राहू शकतोस म्हणले. आणि तू राहिलास ना तर तुला 20 लाख रुपये देतो.
1: अच्छा.
0: स्वीकारतो तो. तो त्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या भाषा शिक वेगवेगळं साहित्य वाचतो आणि एक एक दिवस तो म्हणतो त्यानं लिहिल्यानंतर तो इतका समृद्ध होत जातो. आणि शेवटचा टप्पा फार सुंदर आहे की तो आता उद्याच्याला जर आहे दरवाजा उघडल्यानंतर याला 20 लाख रुपये द्यावे लागणार आहेत त्या सावकाराला. तो सावकार इतका श्रीमंत असतो तो पराकुटीचा गरीब झालेला असतो. म्हणजे 20 लाख दिला तर तो दारिद्र्य रेषेखालीच येण्याची शक्यता असते. मग ह्याला 20 लाख देण्यापेक्षा ह्याला रात्रीत मारून टाकूया म्हटलं.
1: अरे बापरे,
0: ह्याला मारून टाकूया म्हटले. म्हणजे 20 लाख वाचले आणि हे काही किडमिड म्हणले, आता त्याची काय तब्येत झाली असणार. आणि तो कृश झाला होता थोडासा आणि म्हणून काही वेळ संपण्यापूर्वी त्याच्या विचाराला डोक्यात की ह्याला उशी दाबून मारा आणि ह्यानं दरवाजा उघडून आज जेवाळ गेला तर हा काही मिनिटागोदर निघून गेला होता. पण त्याच्या उशीखाली चिठ्ठी होती म्हणले आणि त्या चिठ्ठी त्याने एकच लिहिलं होतं, माझ्या आयुष्यातल्या सुखाची गाठ ज्या 20 लाखाशी बांधली होती तो मूर्खपणा होता म्हणले. त्याच्या पलीकडचं सुख घेऊन इथून निघून गेलं आणि हे सुख मला ग्रंथाने दिलं, पुस्तकाने दिलं, बरंच त्यानं काही काय काय लिहिलं. मग मला एक हा चेकावची काहीतरी कथा येते आणि मला वाटलं काय सुंदर कथा आहे, किती समृद्ध झालो. ही कथा म्हटलं आज त्या देशातनं माझ्या देशात आली, मी त्या देशाचा त्या लेखकाचा मित्र झाल्यासारखा झालो, हे विश्व नागरिकत्व आहे.
1: म्हणजे याच्यामधनं एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो.
0: येस येस, करेक्ट करेक्ट.
1: क्या बात है. सर मला इथे विचारायचं आहे की आपल्या लेखनात एक सामाजिक भान आपण कसं जपता आणि प्रत्येक लेखनामागे सामाजिक भान असलं पाहिजे का, आपलं याबद्दलचं मत काय आहे?
0: खरं सांगू मी काही ते जपायचं म्हणून काही लिहित नाही.
1: बर.
0: आणि मग सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं मी लिहितो, मला खरं कसं वाटत नाही. मला काही वेळा असं वाटतं की नाही मग हे लिहिलं पाहिजे, मला हे बोललं पाहिजे. मी ज्यावेळी बघतो ना की हे अतिरेकी चंगळवादानं आज तरुणाई सगळी दिशाहीन होत चालली, मला सांगा.
1: बरोबर.
0: हे मूल्यहीन राजकारणानं त्या संस्कृतीची हानीच होते आपल्या सगळ्या. आज सगळं अवतीभोवतीचं वातावरण सगळं बघितलं ना की मला असं वाटतं की अरे अंधार दाटत चाललाय. मला कित्येक वेळा सांगू आपली संस्कृती प्रकाश पूजन.

0: आहे. तमसर्मा ज्योतिर्गमय आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे. मला तो अंधारातनं उजेडाकणं नाही. मी सांगू, अंधार दोन प्रकारचा असतो.
1: बरोबर.
0: एक सूर्य मावळल्यानंतर होतो ना, हा निसर्ग निर्मित असतो. आणि मूल्य पायदळी तोडवल्यानंतर होतो, हा मानवनिर्मित असतो. हा मानवनिर्मित अंधार आपल्याला दूर करायचा असेल तर शब्दांच्या पंक्त्या पेटवल्या पाहिजेत लक्षात. आणि मग त्या कधी मशाली होतात, कधी पंक्त्या होतात, त्या शब्दांच्यात कधी कधी सूर्य होतात. शब्द हा आपल्या आयुष्यात आपल्याला माणूस म्हणून मिळालेला सर्वात मोठा प्रभावी साधन आहे. आपल्याकडं आपल्याला बोलता येतं, आपल्याला लिहिता येतं माणूस म्हणून. म्हणजे पशुपक्ष्याकडे जे नाही, यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे, तुम्हाला शिवाराला पाणी देऊ, तुमची शिवारं संपन्न होतील. पण शिवारं संपन्न होता होता मन जर असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु यात फरक राहणार नाही. आपल्याला पशुत्वाचा तिरस्कार, मानव्याचा पुरस्कार करायचा असेल तर आपल्याला लिहिलं पाहिजे. आपल्याला परमेश्वरानं दिली ना प्रतिभा, हा प्रसाद आहे, तो वाटायचा. या भावनेतनं मी लिहितो.
2: ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर. अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. यानंतर ऐकूया माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग या जाहिरात प्रसारणानंतर.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
7: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा, मैं सब तमाम.
8: सचिन
7: मम्मी
8: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: प्रभाती से रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास सरंडीकर.

श्रोते हो, 10वी आणि 12वीच्या निकालानंतर घराघरात एक वेगळीच लगबग सुरू झालेली दिसते. कुणाच्या घरी आनंद, कुणाच्या घरी थोडी चिंता, पण एक प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनात सारखाच घोळत असतो, आता पुढे काय. विद्यार्थी आणि पालक दोघेही करिअरच्या वाटा शोधण्यामध्ये गुंतलेले असतात. कुणी इंजिनिअरिंगकडे वळतंय, कुणी मेडिकलकडे, तर कुणी कॉम्प्युटरच्या क्षेत्राकडे. पण जिकडे गर्दी तिकडे जायचं का की स्वतःची वेगळी वाट निवडायची, हा निर्णय घेताना अनेकदा गोंधळ उडतो. याबरोबरच या काळात शाळकरी बच्चे कंपनीतही वेगळीच उत्सुकता दिसते. त्यांचं विश्वच वेगळं असतं. सुट्टीत काहीतरी नवीन शिकायचं, एखादा छंद जोपासायचा, व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिरामध्ये सहभागी व्हायचं, अशा चर्चा सुरू होतात. सांगलीसारख्या शहरामध्ये आज अनेक संस्था अल्पशुल्कात तर काही अगदी मोफतही अशा शिबिरांचं आयोजन करताना दिसतात. पण आपल्याला सुट्टीच्या कालावधीमध्ये प्रत्येक गोष्ट करणं शक्य नसतं, त्यामुळं योग्य निवड करणं खूप महत्त्वाचं ठरतं. तसंच करिअरचंही आहे. सगळ्यांनाच सगळं जमतंच असं नाही, त्यासाठी काही तडजोड ही करावी लागते. कदाचित त्यातच आपलं भविष्य घडतही असतं. सर्वप्रथम बोलूया करिअर निवडीबद्दल. आज अनेक विद्यार्थी फक्त ट्रेंड पाहून निर्णय घेताना दिसतात. मी तर एखाद्या शाखेत जातो आहे म्हणून आपणही तिथं जायचं, किंवा समाजात एखाद्या क्षेत्राला प्रतिष्ठा आहे म्हणून तिकडे वळायचं. पण करिअरचा निर्णय हा केवळ गुणांवर किंवा इतरांच्या मतांवर आधारित नसावा. त्यामध्ये स्वतःची आवड, क्षमता आणि स्वभाव यांचा विचार होणं गरजेचं असतं. काही विद्यार्थ्यांना संगणकाची आवड असते, काहींना चित्रकला, संगीत, अभिनय, लेखन, क्रीडा किंवा विज्ञानाची. या आवडी केवळ छंद म्हणून न पाहता त्यातूनही डॉक्टर आणि इंजिनियर याप्रमाणेच उत्तम करिअर घडू शकतं हे समजून घ्यायला हवं. या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. आपल्याला नेमकं काय आवडतं, कोणत्या गोष्टी करताना आनंद मिळतो, कोणत्या क्षेत्रात आपण चांगलं काम करू शकतो हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्याबद्दल माहिती मिळवणंही गरजेचं आहे. त्या क्षेत्रातले अभ्यासक्रम कोणते, कोणत्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत, भविष्यात संधी किती आहेत हे समजून घ्यायला हवं. शक्य असेल तर त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधायला हवा. त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. असो, खूप गांभीर्यानं बोलायची गरज नाही. आता थोडंसं बोलूया सुट्टीतल्या शिबिरांबद्दल. परीक्षा संपली की मुलांना मोकळा वेळ मिळतो. हा वेळ फक्त मोबाईल, TV किंवा गेममध्ये घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरला तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आज व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, नृत्य, संगीत, चित्रकला, पोहणं, रोबोटिक्स, हस्तकला, अभिनय, वक्तृत्व अशा अनेक प्रकारची शिबिरं आयोजित केली जातात. या शिबिरांमुळं मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, नवीन मित्र मिळतात आणि लपलेली कला समोर येते. अशावेळी पालकांनीही मुलांच्या आवडी समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी वेगळी असते, त्यामुळं तुलना करण्यापेक्षा त्यांच्यातली क्षमता ओळखणं अधिक महत्त्वाचं असतं. श्रोते हो, सुट्टी म्हणजे फक्त आराम नव्हे तर स्वतःला नव्यानं घडवण्याची संधी आहे. योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरचा विश्वास हे सगळं असेल तर हीच सुट्टी भविष्याचा मजबूत पाया ठरू शकते.

मंडळी, जगभरात अनेक शहरं अशी आहेत ज्यांच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जगभर उत्सुकता असणारं शहर म्हणजे मुंबई. आज जगातील सर्वात मोठ्या आणि वेगवान शहरांपैकी एक. पण या मुंबईचा जन्म नेमका कधी झाला हा प्रश्न अनेक वर्ष इतिहासात धूसरच होता. पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना दिली एवढं सगळ्यांना माहिती होतं, पण त्याचे ठोस पुरावे कुणाकडे नव्हते. इतिहासात याचा उल्लेख होता, अनेक गोष्टी होत्या, पण अधिकृत कागदपत्र सापडत नव्हते. आणि मग एका संशोधकामुळं मुंबईचा हरवलेला जन्मदाखला समोर आला. सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक यशोधन जोशी हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांनी या विषयावर संशोधन करताना एक महत्त्वाचा शोध लावला. त्यांनी ब्रिटिश आणि पोर्तुगीज काळातील जुन्या कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. त्याचवेळी त्यांना इन्स्ट्रुमेंट ऑफ डिलिव्हरी नावाचा ऐतिहासिक दस्तऐवज सापडला. हाच तो दस्तऐवज होता ज्यामध्ये मुंबईची 7 बेटं पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे हस्तांतरित झाल्याची अधिकृत नोंद होती. या दस्तऐवजाची तारीख होती 18 फेब्रुवारी 1665, म्हणजेच आधुनिक मुंबईच्या जन्माची पहिली अधिकृत पायरी. हा दस्तऐवज सापडल्यावर इतिहासातील अनेक धूसर गोष्टी स्पष्ट झाल्या. गोष्ट सुरू होते 1661 पासून. इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रागांझा यांचा विवाह ठरला. त्या लग्नामध्ये आंदण म्हणून पोर्तुगीजांनी मुंबईची 7 बेटं इंग्रजांना देण्याचं मान्य केलं. म्हणजे लग्नात आंदण देणं साहेबांच्या देशात पण चालायचं. पण दिलेल्या गावचा प्रत्यक्ष ताबा देताना पोर्तुगीज अधिकारी टाळाटाळ करत होते. आता हे थोडं आपल्याला आश्चर्यकारकच वाटेल, पण पोर्तुगीजांना आपल्या पाहुण्याची चिंता होती. त्यांना भीती वाटत होती ती छत्रपती शिवाजी महाराजांची, कारण आरमार उभारणीचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते प्रत्यक्ष उतरवण्यात पोर्तुगीजांवरही मात करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद झपाट्यानं वाढत होती. महाराजांनी मुंबई ताब्यात घेतली तर इंग्रज आणि पोर्तुगीज दोघांच्याही अडचणी वाढणार होत्या. याच भीतीचा उल्लेख त्या ऐतिहासिक दस्तऐवजात सापडतो. त्यात शिवागी असा उल्लेख आहे, जो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. दस्तऐवजात लिहिलं होतं की राजे शिवाजींच्या वाढत्या धोक्यापासून वाचण्यासाठी हे हस्तांतरण लवकर होणं आवश्यक आहे. हा उल्लेख अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यानंतर इंग्रज अधिकारी अब्राहम शिपमन 5 जहाजं आणि 500 सैनिक घेऊन मुंबई ताब्यात घ्यायला आले, पण पोर्तुगीजांनी त्यांना थेट मुंबईत उतरू दिलं नाही. इंग्रजांना अंजदेव बेटावर थांबवावं लागलं. तिथं रोगराई पसरली, सैनिक मेले आणि स्वतः शिपमनचाही मृत्यू झाला. तरीही आंदण दिलेली मुंबई मिळवण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न हे सुरूच राहिले. शेवटी राजपुत्राच्या सासरवाडीनं दिलेली ती भेट होती आणि साहेबाला तिची किंमत कळली असावी. अखेर 18 फेब्रुवारी 1665 रोजी इन्स्ट्रुमेंट ऑफ डिलिव्हरी या दस्तऐवजावर सही झाली आणि मुंबईची 7 बेटं अधिकृतपणे इंग्रजांच्या ताब्यात गेली. पुढे ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार, बंदर आणि शहर विकास सुरू केला. 7 बेटं जोडली गेली आणि त्यातूनच आधुनिक मुंबई उभी राहिली. ही मुंबई तेव्हापासून जागतिक शहर बनली आहे. त्याच्या जीवावर जागतिक बाजारात मुंबईने झेप घेतली. इथल्या उद्योजकांनी सुद्धा या मुंबईचं महत्त्व वाढवत नेलं. अशा या मुंबईच्या सुरुवातीपासूनच्या कथा रोचक आहेत. त्यावर पुस्तकांवर पुस्तकं निघाली आहेत. त्यात अगदी

त्या राजवटीबरोबरच या मुंबईवर ज्यांचं ज्यांचं वर्चस्व होतं त्यांच्यावर सुद्धा पुस्तकं निघाली. अगदी नायक आणि खलनायक सुद्धा या मुंबईने गाजवले आणि जगभर पोहोचवले. म्हणूनच सर्व क्षेत्रांना भुरळ घालणाऱ्या या स्वप्ननगरीचा हा दस्तऐवज फक्त एक कागद नाही तर मुंबईचा खरा जन्मदाखला मानला जाईल.

श्रोत्यांनो, आज सर्वाधिक चर्चा आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राची. त्यामध्ये वेगानं होणारी प्रगती सर्वांना आश्चर्यचकित करते, त्याचबरोबर एक प्रकारचे भय देखील निर्माण करते. आज आपण याच तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे माणसाचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं, पण त्याचवेळी मानवजातीसमोर मोठं संकटही उभं करू शकतं. हे तंत्रज्ञान जसं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून मराठीत ओळखलं जातं, तसं त्याचं इंग्रजी नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, किंवा अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे AI. अलीकडेच एन्थ्रोपिक या कंपनीनं ब्लॅक मायथॉस प्रोटोकॉल नावाचं एक AI मॉडेल प्रसिद्ध केलं. या मॉडेलनं तज्ज्ञांच्या चिंतेमध्ये मोठी भर टाकली आहे, कारण हे मॉडेल फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडण्याची क्षमता दाखवतं. मंडळी, रजनीकांतच्या रोबोट या चित्रपटात आपण त्याची झलक पाहिली आहे. कल्पना करा, एखादी संगणकीय प्रणाली स्वतःचं रक्षण करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांमध्ये घुसखोरी करते, स्वतःला बंद करण्याचा प्रयत्न थांबवते आणि गरज पडली तर माहिती लपवते. आजपर्यंत हे सगळं फक्त विज्ञानपटामध्ये आपल्याला पाहायला मिळायचं, पण आता तंत्रज्ञानाच्या जगामध्ये त्याची सावली दिसायला लागली आहे. विशेष म्हणजे या मॉडेलची धोकादायक वर्तनं स्वतः त्या कंपनीच्या अभियंत्यांनाच दिसून आली. त्यांनी लक्षात आणून दिलं की AI प्रणाली अधिक शक्तिशाली होत असताना तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट आणि कठोर कायदे अजूनही अस्तित्वात नाहीत. आज जगामध्ये कोणत्याही देशाकडे AI पूर्ण आणि ठोस कायदेशीर चौकट नाही. युरोपियन युनियननं काही नियम तयार केले, अमेरिकेत काही स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, पण जागतिक स्तरावर एक समान धोरण अजूनही तयार झालेलं नाही. भारतातही परिस्थिती फार वेगळी नाही आहे. यामधली सर्वात मोठी अडचण म्हणजे जबाबदारी ठरवणं. एखाद्या AI प्रणालीमुळं नुकसान झालं तर जबाबदार कोण? मॉडेल तयार करणारी कंपनी, त्याचा वापर करणारा माणूस, की स्वतः ती प्रणाली? याचं उत्तर आज कोणाकडेही स्पष्ट नाही. समजा एखादं AI मॉडेल बँकेच्या सिस्टीममध्ये घुसलं, वीज प्रकल्प बंद पाडले किंवा आरोग्य व्यवस्थेतील माहितीमध्ये फेरफार केला, तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागू शकते, कारण आज जगातील जवळपास प्रत्येक महत्त्वाची व्यवस्था डिजिटल तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तज्ज्ञ सांगतात AI वर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली, स्पष्ट आणि बंधनकारक कायदे. दुसरी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामायिक नियम. आणि तिसरी, स्वतंत्र तांत्रिक तपासणी व्यवस्था. कारण AIचं संकट कोणत्याही एका देशापुरतं मर्यादित नाही, इंटरनेटप्रमाणेच त्याचं स्वरूप जागतिक आहे. एका देशात तयार झालेलं तंत्रज्ञान दुसऱ्या देशात गंभीर परिणाम घडवू शकतं. आज अनेक देश संरक्षण, अर्थव्यवस्था आणि सायबर सुरक्षेसाठी AIचा वापर करत आहेत, पण तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली होतंय तेवढीच त्याच्या गैरवापराची भीती वाढतीय. म्हणूनच आता फक्त संशोधन पुरेसं राहिलेलं नाही तर जबाबदारी आणि नियंत्रण यांची गरज निर्माण झालेली आहे. AI मानवासाठी मोठी संधी आहे, पण त्याचवेळी ती मोठी परीक्षा देखील आहे. तंत्रज्ञानावर माणसाचं नियंत्रण राहिलंच पाहिजे, माणसावर तंत्रज्ञानाचं नाही. मंडळी, तंत्रज्ञानाच्या या वेगवान युगात प्रगतीसोबत सावधपणाही तितकाच महत्त्वाचा आहे.

मंडळी, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आजही अनेक लोक ऐन उन्हाळ्यात रात्री घराच्या अंगणात किंवा गच्चीवर झोपण्याचा आनंद घेत आहेत, कारण या उकाड्यातून सुसह्य करेल अशी वाऱ्याची मंदगार झुळूक सहजच सुखावून जाते. शहरी जीवनातील कूलर, एसी याला कंटाळलेली मंडळी अशा काळात थंड हवेच्या ठिकाणांना सुट्टी घालवण्यासाठी जातात, तर अनेक जण आपल्या लहानपणीच्या आठवणी जपण्यासाठी आपल्या जुन्या घरी येऊन अंगणात किंवा गच्चीवर झोपण्याचा आनंद लुटतात. अशावेळी सहजच रात्री आपण आकाशाकडे पाहतो. हजारो तारे दिसतात, आकाशगंगा दिसतात, चंद्र दिसतो. पण या चमकत्या विश्वामागं एक अजून अद्भुत गोष्ट सतत घडत असते, ती म्हणजे विश्वाचे अदृश्य कंप. जणू संपूर्ण अवकाश हलकेच थरथरत असतं, आणि या थरथरीलाच विज्ञानाच्या भाषेत गुरुत्वीय तरंग म्हटलं जातं. मंडळी, ही कल्पना आजची नाही वर का? जवळपास 100 वर्षापूर्वी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाच्या सिद्धांतातून या तरंगाची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितलं होतं की विश्वात एखादी प्रचंड घटना घडली, जसं 2 कृष्णविवरांची टक्कर झाली, तर अवकाशकाळाच्या पटलावर तरंग निर्माण होतात. अगदी शांत पाण्यात दगड टाकल्यावर जसे तरंग उठतात, अगदी तसंच. पण प्रश्न होता, हे तरंग पकडायचे कसे? कारण हे तरंग इतके सूक्ष्म असतात की त्यांचा परिणाम मोजणं जवळपास अशक्य होतं. आणि मग 2015 इतिहास घडला. लेसर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय तरंग वेधशाळा म्हणजेच लाईगो वेधशाळेनं 2 कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेले गुरुत्वीय तरंग प्रत्यक्ष टिपले. विज्ञान विश्वासाठी तो क्षण क्रांतिकारी होता, कारण पहिल्यांदाच मानवानं विश्वाचे कंप ऐकले होते. पण इथंच गोष्ट संपली नाही. शास्त्रज्ञांना लक्षात आलं की विश्वात फक्त मोठ्या टकरींमुळे निर्माण होणारे

तीव्र तरंगच नसतात तर काही अतिशय मंद, संथ आणि दीर्घकालीन तरंगही असतात. हे तरंग इतके हळू असतात की त्यांची एक लहर पूर्ण व्हायला वर्ष, कधी दशकं लागतात. मग हे शोधायचं कसं? इथं विज्ञानानं एक भन्नाट कल्पना वापरली, पल्सार टायमिंग ॲरे. पल्सार म्हणजे काय? तर काही तारे असे असतात जे अत्यंत नियमित वेगानं रेडिओ संकेत पाठवत राहतात, जणू आकाशातलं अचूक घड्याळच. त्यांना मिलिसेकंद पल्सार्स असं म्हणतात. त्यांच्या प्रत्येक संकेताची वेळ इतकी अचूक असते की अगदी सूक्ष्म बदलही लगेच लक्षात येतात. आता कल्पना करा, पृथ्वी आणि त्या पल्सारच्या मध्ये एखादा गुरुत्वीय तरंग गेला तर अवकाश काळाच्या जाळ्यात हलका असा बदल होतो आणि त्यामुळं त्या संकेताच्या वेळेत अतिशय सूक्ष्म फरक पडतो. शास्त्रज्ञ हेच बदल मोजतात. एका पल्सारमध्ये बदल दिसला तर तो योगायोग असू शकतो, पण अनेक पल्सार्समध्ये एकाच वेळी तसाच बदल दिसला तर समजायचं की विश्वातून गुरुत्वीय तरंग जात आहेत. म्हणजे संपूर्ण आकाशगंगा जणू एक प्रचंड डिटेक्टर बनते. आज नॅनोग्रॅव्हसारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांमधून अशा कमी वारंवारतेच्या तरंगांचे संकेत मिळू लागले आहेत. हे तरंग विश्वाच्या इतिहासाचे पुरावे घेऊन फिरत असतात. आकाशगंगा कशा एकमेकांवर आदळतात, कृष्णविवर कशी फिरतात आणि विश्वाची रचना कशी बदलते याची माहिती या तरंगांमधून मिळते. विशेष म्हणजे हा अभ्यास खगोलशास्त्रापुरता मर्यादित नाही. जर निरीक्षणांमध्ये काही वेगळे नमुने दिसले तर ते नवीन भौतिकशास्त्रीय नियमांचाही शोध लावू शकतात, म्हणजे विज्ञानाला पूर्णपणे नवी दिशा मिळू शकते. पण हे संशोधन एका दिवसाचं नाही, अनेक वर्ष, कधी दशकभर पल्सारचं निरीक्षण करावं लागतं. त्यामुळं हा अभ्यास संयम आणि अचूकता तसंच जागतिक सहकार्याचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. आज आपण फक्त ताऱ्यांचा प्रकाश पाहत नाही तर विश्वाचे कंपही ऐकू लागलो आहोत आणि कदाचित या अदृश्य लहरींमध्येच विश्वाच्या सर्वात गूढ प्रश्नांची उत्तरं दडलेली असतील, कारण हे विश्व जितकं विशाल तितकंच रहस्यमय आहे.

बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा कल्लोळ आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास जरंडीकर.

0: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते आहे. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा दुसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

प्रियतमा या चित्रपटासाठी प्रसेनजित कोसंबी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात अभय इनामदार आणि प्रकाश होळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत चैतन्य आडकर यांचं होतं.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अविनाश विश्वजीत यांचं होतं.

सुंदर माझं घर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुराणी गोखले यांचं होतं.

नीलकंठ मास्तर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या स्वरात गजेंद्र अहिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अजय अतुल यांचं होतं. श्रोत्याहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गात रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, संगीत म्हणजे केवळ स्वर नव्हे तर भावनांचा सुरेल आविष्कार असतो. हे स्वर जेव्हा एका मधुर गळ्यातून उमटतात तेव्हा संपूर्ण जग मंत्रमुग्ध होत असतं. आज आपण अशाच एका जादुई आवाजाच्या सम्राज्ञीचा सुरेल प्रवास जाणून घेणार आहोत, जिनं वयाच्या 16व्या वर्षी अवघ्या देशाला आपल्या सुरांच्या तालावर नाचवलं. ती सुरांची सम्राज्ञी आहे श्रेया घोषाल. रसिक हो, आजच्या कार्यक्रमामध्ये श्रेया घोषाल यांनी गायलेल्या काही सुरेल गीतांचा आस्वाद आपण घेणार आहोत, निमित्त श्रेया घोषाल यांच्या जन्मदिनाचं.

श्रोते, 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालच्या बहरामपूर इथं एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये श्रेया घोषाल यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 4व्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरु होती. श्रेया घोषाल यांचे वडील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये अभियंता असल्यानं त्यांचं कुटुंब राजस्थानमधील रावतभाटा इथं स्थायिक झालं. तिथं श्रेया घोषाल यांनी महेशचंद्र शर्मा यांच्याकडून सुरुवातीला शास्त्रीय संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलं.

0: रसिक श्रोते हो, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी ही देशव्यापी संस्था 90वं वर्ष साजरं करते. या निमित्तानं चांदणे शब्द सुरांचे ही आकाशवाणी सांगली आयोजित सुगम संगीताची विशेष मैफिल रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियम कॉलेज कॉर्नर सांगली इथं नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचा दुसरा भाग जरूर ऐका आज सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोतो, गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. वयाच्या 16व्या वर्षी एका लोकप्रिय रियालिटी शोमध्ये श्रेया घोषाल यांनी नशीब आजमावायचं ठरवलं आणि त्या संगीताच्या व्यासपीठानं अक्षरशः त्यांचं नशीब पालटवलं. या शोच्या त्या विजेत्या ठरल्याच, पण या शोच्या दरम्यान संजय लीला भन्साळी यांच्या आईने त्यांचा परफॉर्मन्स पाहिला, त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांनी संजय लीला भन्साळी यांनाही सुचवलं की त्यांनी श्रेया घोषाल यांचा आवाज ऐकावा. संजय लीला भन्साळी यांनी श्रेया घोषाल यांचा आवाज ऐकला आणि या आवाजाने ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी त्यांच्या आगामी देवदास या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांना साईन केलं आणि या चित्रपटासाठी पार्श्वगायनाची संधी दिली. मिळालेल्या संधीचं सोनं करणार नाही तो कलाकार कसला? मग देवदास मधल्या श्रेया घोषाल यांनी गायलेल्या गाण्यांनी अक्षरशः इतिहास घडवला आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

श्रुतो पहिल्याच चित्रपटसृष्टीतल्या सादरीकरणासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणाऱ्या काही मोजक्या कलाकारांच्या रांगेमध्ये देवदास या चित्रपटातील गीतांनी श्रेया घोषाल यांना मानाचं स्थान मिळवून दिलं. या चित्रपटातल्या गीतांसाठी त्यांना राष्ट्रीय आणि फिल्मफेअर अशा भारतीय संगीतामध्ये क्वचितच मिळणाऱ्या पुरस्कारांना सन्मानित केलं गेलं. त्यानंतर विवाह, जब वी मेट, ओम शांती ओम, जिस्म, भून भुलैया, क्रिश, दबंग, रबने बनादी जोडी, वेलकम, गजनी, सिंघम, बागी, धूम, परिणीता, कृष्णा कॉटेज अशा चित्रपटांसाठी त्यांनी अनेक उत्तम गाणी गायली. त्यांनी गायलेली गाणी ही त्या चित्रपटातली ओळख ठरली.

श्रद्धेय श्रेया घोषाल यांचा 2002 साली सुरू झालेला सांगीतिक प्रवास हा अजूनही सुरूच आहे आणि या प्रवासाची कमान चढतीच आहे. वैविध्यपूर्ण गायकी हे श्रेया घोषाल यांच्या गायकीचं वैशिष्ट्य. स्वतः बंगाली असून केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, तमिळ, तेलुगू, ओडिया, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आसामी, अरबी, फ्रेंच, उर्दू, संस्कृत, तुलू, गुजराती, पंजाबी, तिवा, राजस्थानी आणि ब्रज अशा एकूण 20 अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत. तसंच लाईव्ह कॉन्सर्टमध्ये त्यांनी मलेशियन, सिंहली, स्वहिली, इंग्रजी, कोकणी आणि लदाखी भाषेमध्येही गाणी सादर केलेली आहेत. स्वरांना भाषेचं, देशाचं, राज्याचं बंधन नसतं हे त्यांनी एका प्रकारे दाखवून दिलंय. श्रेया घोषाल यांना अमेरिकेतील ओहायो राज्यानं 26 जून 2010 रोजी सन्मानित केलं. त्यानंतर तिथले राज्यपाल ट्रेड स्क्विटलँड यांनी 26 जून हा दिवस श्रेया घोषाल डे म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं. जगप्रसिद्ध मादाम तुसा संग्रहालयामध्ये श्रेया घोषाल यांचा मेणाचा पुतळा बनवलेला आहे. मादाम तुसा संग्रहालयामध्ये जागा मिळवणारी श्रेया घोषाल ही पहिलीच गायिका आहे. 2013 युनायटेड किंगडम मधील हाऊस ऑफ कॉमन्सच्या निवडक सदस्यांमध्ये स्थान मिळवलं जिथं त्यांचा सन्मान करण्यात आला. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही श्रेया घोषाल यांना त्यांच्या कलेसाठी खूपदा सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कार तसंच दाक्षिणात्य फिल्मफेअर पुरस्कारांनाही सन्मानित करण्यात आलं आहे. श्रोतेहो, श्रेया घोषाल या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या एक यशस्वी गायिका आहेत. त्यांनी आजपर्यंत 3000 अधिक गाणी गायली आहेत. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या पुढील सुरेल प्रवासासाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि जाता जाता ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मला अपर्ण कल्लोळला आता रजा द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
1: गाता रहे
0: मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर ऐकूया चांदणी शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाच्या संपादित अंशाचा भाग दुसरा.
2: आकाशवाणीच्या नवदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणी शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश या कार्यक्रमाचा दुसरा भाग आता प्रसारित करीत आहोत.
3: शब्द सुरांचे चांदणी.
2: ऑगस्ट 1935 ला लायनेल फिल्डन यांची भारताचे पहिले कंट्रोलर ऑफ ब्रॉडकास्टिंग म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वीचा त्यांचा BBC मधील कामातील अनुभव लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. फिल्डन यांनी काय केलं तर प्रसारणाचं रूप व्यावसायिक केलं, संघटित केलं. रेडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेलं काम मोलाचं आहे. आणि 1936 साली झाली ऑल इंडिया रेडिओची स्थापना, ज्यामुळं भारतीय प्रसारणाला नवीन ओळख मिळाली. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक लोक या प्रसारण सेवेशी जोडले गेले, ज्यामध्ये अनेक मान्यवरांचा समावेश आहे. आपण यानंतरचे जे गीत ऐकणार आहात ना, त्याची रचना कमला आणि गोमांतक अशा महान रचना करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आहे. सावरकर म्हणजे कल्पना शक्तीचा एक अलौकिक चमत्कार असंच म्हटलं पाहिजे. अंदमानातली काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना एकीकडं मरणप्राय यातना होत्या आणि दुसरीकडं सावरकरांचं कवी मन जागृत होतं. तरुण पिढीसाठी एक भावगीत रचना सावरकरांनी केली आहे, तेच गीत आता आपण ऐकायचंय श्रीरंगाच्या स्वरात. याचं संगीत वर्षा भावे यांचं आहे.

श्रोत्यांना नेहमीच नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकाशवाणीनं आजवर दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती वेळोवेळी केली आहे. जनसामान्यांच्यापर्यंत आज आपण समाज माध्यमाद्वारे लगेच पोहोचू शकतो, पण 22 डिसेंबर 1935 रोजी द इंडियन लिस्नर हे पहिलं अधिकृत रेडिओ मासिक सुरू करण्यात आलं. यामध्ये कार्यक्रमासंबंधीची माहिती, प्रशासकीय माहिती, कलाकारांच्या विषयीची माहिती अशा विविध गोष्टी छापून यायच्या. नंतरच्या काळात आपल्या भारतातील विविध भाषांमध्ये प्रकाशित होणारं हे मासिक आकाशवाणी मासिक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मंडळी, काही गाणी अशी असतात ना की ती गायकाच्या, गायिकेच्या, गीतकाराच्या, संगीतकाराच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरतात. त्यापैकीच 1962-63 साली तयार झालेलं हे गाणं ज्यानं इतिहास रचला. एका अमराठी गायिकेनं आणि अमराठी गायकानं गायलेलं हे गीत आज कोणत्याही मराठी संगीत मैफिलीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. गीतकार कविवर्य मंगेश पाडगावकर हे गीत गायलं होतं अरुण दाते आणि सुधा मल्होत्रांनी. आणि या गीताचे संगीतकार ज्यांनी या गीताला लावलेली ही 11वी चाल आहे बरं का, ते संगीतकार म्हणजे ज्यांचे गाणे म्हणजे केवळ अलौकिक प्रतिभा, ज्यांचे गाणे म्हणजे केवळ अलौकिक प्रतिभा, निवास ज्यांच्या ठाई जिचा ही तिचीच सुंदर आभा. सूर उभे राहती समोरी जोडून या दोन कर, अलगत त्यांची बोटे फिरती सहजी पेटीवर. सहजपणातून येई जन्मा चाल अनोखी अशी, चाल नसुनी चमत्कार मज वाटे 52 कशी. त्यांची गाणी म्हणजे गंधित सुरमयी कमळे.

त्यांची गाणी म्हणजे गंधित सुरमयी कमळे, नावतयांचे उमटे अधरी श्रीनिवासजी खळे, नावतयांचे उमटे अधरी श्रीनिवासजी खळे। आज सुमारे 64-65 वर्षांनंतर चिरतरुण असणारं हे गीत ओंकार आणि यशस्वीच्या आवाजात।

आकाशवाणीचा इतिहास पाहता बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपत, नाविन्याची भर घालत, आधुनिक तंत्राचा वापर करत आकाशवाणीची प्रगती सुरू आहे. 1 जानेवारी 1936 या दिवशी आकाशवाणीचं दिल्ली केंद्र सुरू झालं. दररोज आकाशवाणीवरून प्रसारणाच्या सुरुवातीला संकेत धून म्हणजेच सिग्नेचर ट्यून वाजवली जाते. ही धून वॉल्टर कॉफमन यांनी 1930 सालादरम्यान मुंबई आकाशवाणी केंद्रात पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत असताना बनवली आहे अशी माहिती आहे. व्हायोलिन, तानपुरा आणि व्हायोला या 3 वाद्यांचा वापर यासाठी करण्यात आला. आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांना अशा धून तयार करण्यात आल्या होत्या. कामगार सभा या कार्यक्रमाची संकेतधून दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केली आहे. आकाशवाणीवरून पूर्वी अतिशय लोकप्रिय झालेला भावगीतांचा कार्यक्रम भावसरगम याची धून सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार यशवंत देव यांची आहे. मंडळी, जसजसा काळ पुढे सरकत होता तसतसा रेडिओ हे फक्त मनोरंजनाचं माध्यम न राहता सामाजिक विकासाचं माध्यम बनू लागलं. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सांगीतिक कार्यक्रमांची चलती सुरू झाली. आजही अनेक जण आम्हाला सांगतात की सकाळी संकेतधूनपासून आमच्या घरी रेडिओ सुरू होतो बरं का. श्रोत्यांची दररोजची सकाळ भक्तिसंगीतानं सुरू होते. भक्तिसंगीत किंवा अभंगवाणी घराघरात पोचवली ती पंडित भीमसेन जोशी यांनी. पंडित भीमसेन जोशी यांचं आणि आकाशवाणीचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. एका जाहीर कार्यक्रमात गायल्यानंतर समोर उपस्थित असणाऱ्या मोजक्याच रसिकांच्यापर्यंत ते गाणं जातं, पण आकाशवाणीवरून एखादं गाणं ध्वनिमुद्रित होऊन प्रसारित झालं तर ते लाखो लोकांच्यापर्यंत पोचतं. लोकांना कळतं की कुणीतरी नवा कलाकार या गावातलाय बरं का, तो उत्तम गातो. या कारणासाठी पंडितजी आकाशवाणीला खूप मानायचे. त्याकाळी आकाशवाणीसारख्या प्रभावी माध्यमातून दूरदूरच्या रसिकांच्यापर्यंत पंडितजींच्या आवाजाची जादू पोचलेली होती. पंडितजींनी अजरामर केलेला संत एकनाथ महाराजांचा हा अभंग, ज्याचं ध्वनिमुद्रण पहिल्यांदा आकाशवाणीत झालेलं होतं, तेच गीत श्रीरंग जोशी यांच्या आवाजात.

0: चांदणे शब्द सुरांचे, त्याचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात. पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मजनू श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीने वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात बोला. म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकिया घरात.

0: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
1: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाहीये का?
0: नाही ग नाही ग नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
1: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
0: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलास, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
1: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
0: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
1: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
0: कारण तू कधी चांगलं म्हणत नाहीस.
1: अरे
0: बरं, आता विषय होता हा तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा थांब, एक मिनिट, ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला परवाच नाही वगैरे.
1: तुला काही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
0: कोणाची आहे? कोणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे.
0: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
1: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे.
0: यु मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
0: हो हो हो, ते दिसतच आहे चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
1: आईची

0: आणि नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
1: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
0: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
1: हो हो हो, हे मात्र खरं आहे. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
0: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
1: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
0: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
1: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
0: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
1: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
0: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
1: एलिगंट. एलिगंट,
0: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुचीपूर्ण.
1: क्या बात है,
0: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
1: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
0: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
1: आणि मग तिला रागच येत असेल.
0: इथेच इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी.
1: का?
0: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
1: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला.
0: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
1: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
0: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
1: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं, म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते. नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
0: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही. आणली तशी लगेच तिला देऊन आली.
1: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
0: इंटरनॅशनल.
1: मे महिन्यात असतो ना का हा दिवस?
0: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
1: तिकडचा.
0: हा, परदेशात आलेलं फॅड
1: आहे. हे बघ काय, म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग.
0: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही, म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं, तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट मस्त नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
0: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी
0: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: आणि कोणाला थँक्यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत

0: या निमित्ताने ते म्हणता यावं, थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
1: अगदी बरोबर.
0: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं,
1: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
0: थांबा, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बाप रे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये, कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
0: हे काय नवीनच ऐकतो मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिडडय म्हणून वगैरे.
2: दादा तू ना,
1: पण दादा एक मिनिट, हा तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे? शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टौका दिसेस. टौका.
1: अग ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू?
0: शर्वरी थँक्यू. मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टौका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता.
1: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टौका बिउका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
1: थँक्यू. तू पण येऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
0: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताज गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा, असावा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आलीये, म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
0: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्प बसायला सांग, नाहीतर.
1: शर्वरी हे बघ, तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
0: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
0: काय काय काय?
1: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
0: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे
1: वगैरे. उगाच आपलं काहीतरी. आज सकाळीच तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
0: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
1: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
0: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येत.
1: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
1: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावी असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
1: हो बरोबर,
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
1: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
1: होते खरे थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तू मला आवडतं.
1: वा वा वा वा, मस्का बटर पुरी आता
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
1: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण

0: गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
1: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
0: थेट सोमनाथला जातोय आपण. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
1: शपथ. बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का ग?
2: जमावच लागेल. म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच, वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
0: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
1: व्हॉट अबाउट मी? मी काय रिकाम टिकडा आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
2: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
1: यासाठी होत तर अगं, पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
2: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
0: हो, तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
1: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
0: दादा, तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
1: कोण?
0: आपल्या साटोबाई मुक्ताई.
2: अग, बाप लेकीच नातं असंच असतं. मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
1: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात. त्याच काय?
0: ए दादा, काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
1: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
2: कौतुक आहे.
1: बरं, ते जाऊ द्या. आपण ट्रिपला जातोय, त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
0: हा सांगते सांगते ना. पण सुखदा, त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय? म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
1: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
2: प्रकरण वगैरे काही नाही ग. वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
1: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना. पुढे काय झालं?
2: हा, तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली. तोच हा अधिक मास.
0: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
1: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
2: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
0: भाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
2: का?
0: कारण अग, ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे. याला काय अर्थ आहे?
2: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना. बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
0: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: येस.
1: सुखदा सुखदा, अग अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील खग आपल्या.
0: अरे दादा, आता कोण इमोशनल होतय? हा
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
0: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ते माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघेही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा.
1: मला गप्प बसायचं
0: आहे. याला सांगा दे,
2: अगदी देवासारखं बसा शांत.
0: ऐकत नाही अजिबात.
1: नाही नाही नाही, तू तू या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
0: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
0: अरे नाही, थांबा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर, अंडर

0: ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटरमधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खरं तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खरं तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा की म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो, पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहित नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता
0: बर
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो, खर तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
0: इथे जबाबदारी एक वाढली,
1: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
0: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झाला तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का? आज
1: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस

अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे ह्याची जाणीव नक्कीच झाली.

0: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय. हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
1: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात. की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी अपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
0: बघू
1: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की एनएबीएच आणि जेआयसी सारखी हे आली, मानांकन मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्समध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले. म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
0: सगळ्या गोष्टींमुळे
1: असं आहे की बैठे जॉब झाले लोकांचे, किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
0: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
1: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे

0: लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्या काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी. कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही सांगा, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयू आयसीयूमध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत. पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय. म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल. हे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबर सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारी नातेवाईकांची संख्याही जास्त असते. मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील, तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्ड मध्ये काम करणं सोपं जातं आणि नाहीतर ते मॅनेज करणं
1: कठीण
0: होऊन
1: बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशंट्स लेवल खूप हायेस्ट लेवलला
0: तर पेशंट्स हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच ठिकाणी. कारण जनरल वॉर्ड मध्ये तो जास्त जाणवतो, कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला.
1: अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती

0: आपण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात.
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते. त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं काही सांगणार नाही आहे. पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खर तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो,
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो, म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद येते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात, किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युअलिटीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
0: बर. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
1: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे, आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले, ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी, डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात, ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे, अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची, त्यांचे भाषिक अडथळे, कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात.

0: भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा. आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते.
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचारांनी ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचा ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंटकडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारले हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे पण हे सगळं बाजूला सारून घ्या, तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा हे सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून
0: त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून, मग 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली, तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर,
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटी मध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं, किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो, तोपर्यंत मुलांना

0: सांभाळणं याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात. आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे. ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित

0: ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण, आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असते की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंग, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यात

0: एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरं आहे, खरं. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं, भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात, की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच, निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

वनिता श्रोते आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅपी जर्नी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. क्षितिज पटवर्धन यांचं संगीतबद्ध केलंय करण कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झांकीर यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट सरकारनामा.

0: चंद्रमुखी या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं या गीताबरोबरच शोधो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. दुपारचा दीड वाजतोय. ठीक दीड वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएस सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार

यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3rd शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जनं निर्धारित 20 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीन
स्पेनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले.

0: घेतले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. प्रकाशवाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाशवाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक

0: औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीस राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मधुरा जोशी यांच्या स्वरातील हे गीत, शिरीष गोपाळ देशपांडे यांचं.

0: आकाशवाणी गायकवृंदांच्या स्वरातील वसंत निनावे यांचं हे गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:55 होत आहेत. ठीक, 1:55 आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये.
3: शेतकरी बंधूंनो,
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये. तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू गाठतो. वर्तमानाशी जणू तिचं काही नातंच उरलेलं नाही. कॅमेरामनने केलेल्या छाया प्रकाशाच्या योजनेतून रंग संयोजनातून देखील तिचं एकाकीपण वातावरणावर आपली छाया पसरून टाकतं. व्हायोलेट स्टोनहॅम मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेतली शिक्षिका, अविवाहित, वृद्धाश्रमात एक मोठा भाऊ, भाचे मंडळी परदेशात स्थायिक झाली आहेत, नाही म्हणायला घरातला बोका सर टोबी आणि जुने फोटो अल्बम, करण्याचा कित्येक वर्षात न लावलेला फोनो ही तेवढी साथीदार मंडळी आहेत. ती जीव तोडून शेक्सपियर शिकवत असताना विद्यार्थिनींचे आपापले उद्योग चालू. तिला सोबत आहे ती शेक्सपियरच्या पात्रांची. शाळेत नवी प्रिन्सिपॉल येते. व्हायोलेटचं वय प्रकृतीचं कारण सांगून तिच्याकडून इंग्रजी विभागाची जबाबदारी काढून घेते. व्हायोलेट आणखी एकाकी होते. भावाला भेटायला जाते तेव्हा वृद्धाश्रमात जणू तिला तिचाच भविष्य काळ दिसतो. भासरं पत्रातून बोलवतात पण तिच्या गतस्मृती भारतातच आहेत, त्याच तिच्या सोबती आहेत. माजी विद्यार्थिनी लग्नप्रसंगी भेटत असतात. अशीच एक माजी विद्यार्थिनी नंदिता तिला भेटते समरेश या तिच्या प्रियकरासोबत. तिच्या आस्थेनं व्हायोलेट सुखावते. कधी दोघं तिला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातात. तिची संध्याकाळ तरुण होऊन जाते. समरेशला ऑफिसच्या कामासाठी ती आपलं घर सोपवते. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य आणि घर तरुण उत्साहानं भरल्यासारखं तिला वाटतं. ती दोघं मात्र एकांतासाठी तिच्या अनुपस्थितीत घराचा वापर करत असतात. चित्रपटातले लग्नप्रसंग व्हायोलेटला एका न झालेल्या लग्नाची आठवण करून देत राहतात. त्या लग्नाचं ठिकाण आहे कब्रस्थान. स्वप्नात डेव्ही वधूवेशातल्या तरुण व्हायोलेट बरोबर शपथ घेतो मृत्यूपर्यंत साथ करण्याची आणि शपथ पूर्ण होतात तो शवपेटीत पाय ठेवतो. वधूवेशातलं शुभ्र अवगुंठन उडून झुडुपावर जाऊन अडकतं उद्ध्वस्तपणाचं प्रतीक बनून. व्हायोलेटला मिळालेली नंदिता समरेशची साथ वर्षभरानं ख्रिसमसच्या संध्याकाळी धक्कादायकरित्या संपते. ती नवपरिणीत जोडप्याला ख्रिसमस केक भेट देणार असते पण आपण बाहेरगावी जाणार असल्याचं दोघं कळवतात. तरीही त्यांना सरप्राईज देण्याच्या विचारानं ती त्यांच्या घरी पोहोचते आणि बाहेरच्या अंधारात उभे राहून पाहते तर काचेपलीकडे घरात पार्टीचा जल्लोष चाललेला आहे. ती साथसंगत म्हणजे आपल्या आपुलकीचा अपमान

आपल्या एकाकीपणाची टिंगल टवाळी होती हे विदारक सत्य काचे पलीकडच्या प्रकाशात नाचत असतं. तिच्या तोंडी शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्द येतात, प्रे डू नॉट मॉक मी, मी एक अत्यंत मूर्ख प्रेमळ म्हातारा आहे. चित्रपटात कुठेही आघाती नाट्य नाही, त्या नाट्याचा पूत फार तरल आहे. जेनिफर कपूरची मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशोक मेहता यांच्या

0: मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशक मेहता यांच्या छायाचित्रणामुळे. चित्रपटाचा आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेलं तंत्र यांचं अद्वैत म्हणजे हा इंग्रजी भाषेतला चित्रपट.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया घोसाळी पिकाची लागवड. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. घोसाळी ही सर्वांची आवडीची भाजी आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये याला जास्त मागणी आहे. घोसाळीचे दोडक्याप्रमाणे फुले पाने याबाबतीत साम्य आहे. घोसाळीची फुलं एकलिंगी असतात. नर फुल झुपक्याने आणि मादी फुलं एक एक वेलाच्या बेचक्यात असतात. घोसाळीची फुले दुपारी उमलतात, त्यामुळे नैसर्गिक संकर होण्याची शक्यता कमी असते. घोसाळी फलधारणेसाठी कृत्रिमरित्या संकर करणे फायदेशीर होते. घोसाळी फळावर स्पष्ट अशा शिरा किंवा धारा नसतात. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात घोसाळीची लागवड होते. वाळलेल्या घोसाळ्याच्या सालीचा ब्रश म्हणून वापर करतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात घोसाळीला बिनधारीचा दोडका असे म्हणतात आणि दोडक्याला धारी दोडका म्हणतात. घोसाळी पित्तनाशक आणि वायुनाशक आहे. घोसाळी कफकारक, थंड, वातुळ, अग्निदीपक आणि कफकारक आहे. रेताड हलकी जमिनीपासून भारी जमिनीत घोसाळी लागवड करण्यास सर्व जमिनी उपयोगी आहेत. भरपूर सेंद्रिय खत या पिकासाठी योग्य ठरतं. उष्ण आणि दमट हवामान योग्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान असेल तर फुलांची संख्या वाढते. तापमान 18 ते 34 अंश सेंटीग्रेड चालते. खरीपात जून जुलैमध्ये या पिकाची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात आणि जानेवारीमध्ये लागवड केली जाते. जमिनीची नांगरट आडवी उभी करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. जमीन बारीक आणि भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखताची मिसळण करावी. नत्र 50 किलो, स्पुरद 50 किलो, पालाश 50 किलोचा वापर करावा. एकंदरीत समतोल खत व्यवस्थापन करावे. आळे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. सऱ्या करून बिया टोकण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलसर पाहिजे. दोन्ही सरीतील अंतर 2 मीटर पर्यंत असावे. 2 वेलीतील अंतर 1.5 ते 1.5 मीटर पर्यंत असावे. बी टोकण केल्यावर लगेच पाणी देऊ नये. पाण्याने बी कुजण्याची शक्यता असते. घोसाळी BNAA 200 PPM द्रावणात 24 तास भिजत ठेवाव्यात आणि नंतर पेरणी करावी. हेक्टरी 2 ते 2.5 किलो बी पुरेशी होते. रोपाची उगवण झाल्यानंतर सतत खुरपणी करून तण काढून रान स्वच्छ करावे. जमिनीला भेगा पडता कामा नये. घोसाळीसाठी मांडव घालणे आणि द्राक्षासारख्या तारांचा आधार देऊन वेलाची वाढ करता येते. या वेल मांडवावर वेल गेल्यावर पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्याने फुलांची संख्याही वाढत जाते. मांडवासाठी बांबू वापरावा. 40 ते 60 दिवसांनी फुले येतात. फुले उमलल्यानंतर 15 ते 20 दिवसात काढण्यायोग्य कोवळी फळे तयार होतात. दर 5 दिवसांनी तोडा होतो. एकंदरीत 6 ते 7 वेळा मोडणी करता येते. हेक्टरी 40 टनांपर्यंत उत्पादन घेता येते. मुंबई सारख्या शहरात घोसाळीला चांगला भाव मिळतो. घोसाळीची फळधारणा होण्यासाठी संजीवकांचाही वापर करावा, त्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून उत्पादन वाढवता येते. घोसाळीला पाणी लागवडीनंतर 1 आठवड्याने द्यावे. खरीपात गरज लागल्यास पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुले आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणे आवश्यक आहे. साधारणपणे लागवडीनंतर 80 दिवसांनी फळे काढणी सुरू होते. घोसाळीची कोवळी फळेच काढावीत. खरीप हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत काढणी होते आणि उन्हाळी हंगामात मे ते ऑगस्ट

0: पर्यंत काढणी सुरू असते. घोसाळीच्या फारशा सुधारित जाती नाहीत, तरी सुद्धा आज काही सुधारित वाण बाजारात आले आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी संस्था दिल्ली येथे विकसित केलेली पुसा चिकनी ही जात स्थानिक जातीपेक्षा लवकर काढणीसाठी येते. गडद हिरव्या रंगाची फळे असतात. एका वेलीला 15 ते 16 फळे लागतात. घोसाळी टिकाऊ असल्याने दूरपर्यंत पाठवता येतात. बाजारात यांचा भावही मिळतो. म्हणून शेतकरी बंधूंनी घोसाळी लागवड करून अर्थार्जनाचा फायदा मिळवावा.
1: घोसाळी पिकाची लागवड या संदर्भात माहिती शोधत हो आपण ऐकली. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. वाचक स्वरूपा स्वप्निता शिंदे यांचा हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:05 आणि 24 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या मध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी काय सांगाय?
3: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस मध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते. त्यांनी मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
2: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
3: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं, तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
2: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत म्हणजे बीट12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
3: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होते, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ, बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
2: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
3: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 months तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे, HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होत आहे, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
2: आणि स्पॉन्डिलोसिस मध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
3: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे.

0: त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलॉसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे बिकॉज पोस्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 38 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
4: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो. यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
3: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
4: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो. तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
3: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
4: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
3: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15.

0: मंत्री शुभेंदु अधिकारी के निजी सहायक चंद्रनाथ रथ की हत्या की जांच शुरू की। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने 15 नर्सिंग पेशेवरों को राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार प्रदान किए और आईपीएल क्रिकेट में आज शाम गुजरात टाइटंस का मुकाबला सनराइजर्स हैदराबाद से। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: मध्यम लहरी 537.6 मीटर 558 किलोहर्ट्स वर श्रोते हो अपन ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी हे EDTH उपग्रह वाहिनी। आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता। दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। नादब्रह्म अंतर्गत आता ऐकूया कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग मुलतानी। विलंबित रचना एक तालात निबद्ध आहे तर द्रुत रचना अर्धा तीन तालात निबद्ध आहे। विलंबित रचनेचे बोल आहे गोकुळ गाव के छोरे आणि द्रुत बंदिशीचे बोल आहे मनात नाही मानत नाही जियारा। यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी तर हार्मोनियमची साथ आहे सुधांशु घारपुरे यांची। ऐकूया कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग मुलतानी।

0: कल्याणी जोवेकर यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ होती सुधांशु घारपुरे यांची. याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. श्रोतो दुपारचे 3 वाजतात, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

देत आहे ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ह्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ह्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण

ऐकू शकता. दुपारचे 3:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुबरे. सभेची सुरुवात करणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल है कि मानता नाही या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत, रचना फैज अनवर यांची आणि संगीत नदीम श्रवण यांचं.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
2: चल सर जा, चल राजा, बिगी बिगी बिगी जाया
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात। यानंतर ऐकूया गौहर कानपुरी यांची गीतरचना, संगीत श्याम सुरेंदर यांचं, माशुक या चित्रपटासाठी आवाज अभिजित आणि कविता कृष्णमूर्ती यांचा।

0: सुदैव माशुक या चित्रपटातलं अभिजित आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली गीतं आपण ऐकलं. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आणि आपल्यासोबत आहे आकाशवाणीचं हे सांगली केंद्र.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
1: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोत्यांनो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मनोहर उदास आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आणि चित्रपट हिरो.

हिरो या चित्रपटासाठी मनोहर उदास आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकलं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातलं गीत.

कुमार सानू आणि अलका याने यांच्या एव्हर सुरातल्या दामिनी या चित्रपटातल्या गीत आपण ऐकलं. रचना होती समीर यांच्या आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 5:30 होत आहेत सुरुवातीला यू आणि कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण मुंबई केंद्रावरून आणि ठीक 6:00 हिंदीमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला युवाणी.

आजचं जग वेगानं होत आहे. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे. आणि म्हणूनच आजच्या विशेष कार्यक्रमात आपण याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झालीय. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंग मध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची. आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मन मोकळं हसणं, आईने विचारलेलं जेवलीस काय वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कोणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कोणाचं स्टार्टअप दिसतो, कोणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कोणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य आहे. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं,

खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात, त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही, काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमता आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधत आहेत. कोणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कोणी संगीतामध्ये, कोणी लेखनात, तर कोणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं.

आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही तर समाजासाठीही विचार करते आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा पण स्वतःला हरवू नका, स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका, यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये तर तो अनुभवांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो संत जनाबाई यांचं अभंग आपण ऐकलात. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहात भागवत नागपुरे आणि सहकारी यांनी गायलेलं संगीत भजन.

लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. आज आपण ऐकत आहात भागवत नागपुरे आणि सहकारी यांनी गायलेलं संगीत भजन.

0: करू। मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:20 होत आहेत. यानंतर संस्कृतमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, या रूपरेषेनंतर अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये आवड बळीराजाची हा शेतकरी बांधवांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम. 8:00 एकेकाने ताजेतवाने याचं पुन्हा प्रसारण होईल. 8:15 चांदणे शब्द सुरांचे या कार्यक्रमाचा संपादित अंश याचा दुसरा भाग पुन्हा प्रसारित करण्यात येईल. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपली आवड. श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म यामध्ये अनंत मनोहर जोशी यांचं गायन राग सामंत सारंग प्रसारित होईल.

ही होती आमच्या आजच्या उरित कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या वार बुधवार दिनांक 13 मे 2026 आमची प्रातःकालीन प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:55. सकाळी 6:05 गिरवाणवाणी यामध्ये कविता खरबंडीकर यांच्या स्वरातलं अच्युताष्टकम. प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:10. 6:40 कृषी वार्ता यामध्ये जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची संकलित माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर महेश इनामदार यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये हाताबायाला मुंगे येण्याचे कारण आणि उपाय याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर यामध्ये वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत.

सहावजून 55 मिनिटांनी रूपरेषा 7 वाजता आज दिनांक सुविचार आणि काही निवेदनं एकवाणी ताजेतवानी 7:20 मिनिटांनी 7:25 मिनिटांनी दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम तर 7:40 मिनिटांनी गाणी मनातली प्रसारित होईल. सकाळी 8:40 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी 8:55 मिनिटांनी लखलख चंदेरी यामध्ये मराठी चित्रपट संगीत 9:10 मिनिटांनी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम 9:15 मिनिटांनी क्रीडांगण नूतन बुद्धिबळ मंडळ सांगलीचे व्यवस्थापक बुद्धिबळाचे राष्ट्रीय पंच आणि फिडे पंच दीपक वायचळ यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत याचा भाग तिसरा उद्या प्रसारित होईल. 9:30 मिनिटांनी भावधारा मराठी चित्रपट संगीत 10:00 10:15 मिनिटांनी सामुदायिक गायन पाठ 10:30 मिनिटांनी एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:00 गाता रहे मेरा दिल तर भावधारा हा कार्यक्रम 11:40 मिनिटांनी प्रसारित होईल.

दुपारी 12 वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला माइंड योगच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत, विषय माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन. त्यानंतर संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, सहभाग प्राची परांजपे आणि सुनीता कुलकर्णी यांचा. 1:05 गीतबहार, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी. त्यानंतर 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित केले जातील. नादब्रह्म दुपारी 2:30 यामध्ये विजय कुमार संत यांच्या सतार वादनात राग गौड सारंग आणि पिलुधून. श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सभेच्या सुरुवातीला ठीक 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी, 6:05 लोकसंगीत यामध्ये धनंजय चाबट आणि सहकारी यांनी गायलेली गोंधळ गीत, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. तर क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:35, 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत 7:30 यामध्ये उन्हाळ्यात दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डी डी पतंगे यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, रात्री 8:00 एकवाणी ताजीतवानी याचं पुन्हा प्रसारण, रात्री 8:15 भावगीतांचा कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, रात्री 10:30 नादब्रह्म यामध्ये सिद्धराम स्वामी कोरवकर यांनी गायलेला राग मुलतानी आम्ही प्रसारित करू. ही होती उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकली सुरुवातीला आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि त्यानंतर उद्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातमीपत्र प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. ऐकवित आहोत अमृत कलश.
1: श्रोतेहो, मागच्या भागापासून आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.
2: मानसिक स्वास्थ्य, मग मानसिक स्वास्थ्यासाठी एक मी ती सूत्री दिली, HEALTH. एच म्हणजे काय? आता पहा, आपल्याकडे जन्माला येतो तो एच म्हणजे हॉस्पिटल असतं, आपण शिकतो ते हायस्कूल असतं, विचार करतो ते हेड असतं, भावना असतात ते हार्ट असतं, आपण काम करतो ते हँड असतं, त्याला नंतर हार्ड वर्क असतं, पण सगळ्यात एच माझ्या दृष्टीने महत्वाचा हॅबिट मधला असतो. एच म्हणजे हॅबिट कसं असतं?

0: की संगतीतन तुमचा स्वभाव होतो. शो मी युअर कंपनी आय टेल युअर फ्युचर. काही वेळाला अशी चांगली संगत असते आयुष्याचं सोनं होतं, पण संगत बिघडली तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. म्हणून हॅबिट, तुमच्या सवयी तुमचं भविष्य ठरवतं. तुमच्या सवयी, तुम्हाला चांगली वाचनाची सवय, तुम्हाला चांगलं गायनाची सवय, त्याच्यानंतर ई येतो. पहा सुंदर जगणं, ई याचा अर्थ काय? ई याचा अर्थ एक्झरसाइज आहे, ई याचा अर्थ एन्जॉय आहे, ई याचा अर्थ एक्झाम आहे. लाईफ इज अ एक्झाम, परीक्षा आहे. आणि तुम्हाला पास व्हायचं आहे, तर तुम्हाला पास व्हायचं आहे तर त्या परीक्षेत पास व्हायला काय पाहिजे? तुम्हाला परीक्षा त्या पास व्हायचं. तुम्हाला खरं मी सांगतो की मी जेव्हा एक व्याख्यान असं दिलं की एका विषयावरती, तेव्हा एक माऊली माझ्याकडे आली पळत आणि मला शाबासकी दिली. अरे फार छान बोललास तू, आणि एवढी कडक शाबासकी मला मिळाली की मी पडता पडता वाचलो, इतका दणका जोरात होता. आणि मला पुढे आला म्हणजे मिस्टर पाटणे जज माय एज. अरे बापरे, म्हटलं मी म्हटलं आता काय, म्हटलं ह्या बाईंना जर आपण चुकून वय जास्त सांगितलं तर दुसरा धपाटा पडेल. मी म्हटलं आय डोंट नो, म्हटलं आय एम 75, म्हटले मिस्टर पाटणे आय एम 75. म्हटलं तुमचा दणका मला सांगत होता म्हटलं तू, पण म्हणजे पाटणे तू बोलतोस ना सुंदर जगण्यासाठी मध्ये, हो म्हटले. मग तुला मी एक सूत्री देते, तू त्या पुस्तकात लिही म्हटले.
1: हा
0: तर मग मी म्हटलं काय, तर त्या बाईंनी मला फक्त एक सुंदर वाक्य सांगितलं, मी त्या पुस्तकात लिहिले नंतर. ते म्हणले बघ, एकपट खायचं, दुप्पट पाणी प्यायचं, तिप्पट चालायचं, चौपट हसायचं, आणि पाचपट आनंदी व्हायचं. किती सुंदर आहे बघा, आपण एकपटचे तर दुप्पट खातो, दुप्पट पाणी प्यायचे, तिप्पट चालायचे. आज खरं सांगू तुम्हाला, माणसाचं चालणं दुर्मिळ होत चाललंय, तो तरंगतच जातोय, आणि हसणं त्याच्यापेक्षा दुर्मिळ. मी पुण्याला एका ठिकाणी गेलो, म्हणजे तिथं एक गृहस्थ मला भेटले, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी पाटणे तुम्ही इथं भाषणाला आला होता ना? हो म्हटलं आला होता. अहो म्हटलं मी त्यावेळी जे हसलो त्याच्यावरती आजच हसलो म्हटले. अरे बापरे, मी म्हटलं काय झालं, आपण हसणं विसरत गेलो. मला सांगा, मी पुलंचं उदाहरण दिलंय माझ्या पुस्तकात की पुलंनी मला म्हणजे सगळ्यालाच सांगितलंय पुस्तकात ना, हसणं हा माणुसकीचा सुंदर आविष्कार असतो. ज्याला छान हसता येतं ना त्याला सुंदर जगता येतं. त्यांनी सांगितलं दुःख कोणाला नाही, तो तुम्हाला नाहीत का? मला नाहीत. मला गुडघे दुखी आहे, मला आणखीन दुःख आहे, पण तुम्ही शोधा ना पर्याय तुमच्या हसण्याचा. त्यांनी उदाहरण दिलं एका ठिकाणी की म्हटलं मी रस्त्याने चाललो होतो आणि मला मटारीच्या शेंगा छान दिसल्या, आणि मी सुनीताला म्हटलं की काय मटार आहे? तर सुनीताने डोळे वाटले म्हणजे माझ्याकडे. तर ती म्हणली तुला बाई माहिती आहे ना, डॉक्टरनी सांगितले वातोळ्या शरीराला ही मटार चांगली नाही म्हणून. म्हणले ते डॉक्टर तिकडे, ही मटार इकडे. म्हणले तू विचार तरी, घे तरी. मग सुनीता त्या मटारवाल्याकडे गेली, तिनं विचारलं की कसा दर आहे? तर तो मटारवाला म्हणला की ताई 18 रुपये किलो आहे. तोरचीनं म्हणलं 18 रुपये किलो? मग त्यानं त्याचं व्यावसायिक कौशल्य दाखवलं. ताई खरंच सांगतो मटार इतकी चांगली आहे, तुमच्या शेजारी नेरकर राहतात का? नाही. हो म्हटले. नेरकरांनी 18 किलो म्हणले घोड्यासाठी घेतली आहे म्हणले. हो तर आता पुलंनी मागं सांगितलं की घोड्यासाठी घेतली ही बाई आता माझ्यासाठी गेली जी खात्री नव्हती म्हणले का, आणि तिने घेतली नाहीच. पण पुलंनी खाली जे वाक्य लिहिलंय ना, पुलंनी सांगितलं मी एकदा नेरकराच्या घराकडे बघितलं, मी मटारीकडे बघितलं, नंतर सुनीताकडे बघितलं, आणि मला असं वाटलं की हिचा नवरा होण्यापेक्षा त्या नेरकराचा घोडा झाला असतो तर बरं म्हटलं.
1: क्या बात आहे,
0: काय सांगा ना मला तुम्ही, तुमच्या हसण्यात तुम्ही किती मोकळे होता. नंतर ए येतो, ए म्हणजे ऍटिट्यूड. तुमच्या जगण्यातला दृष्टिकोन स्वच्छ सुंदर तुमचा सकारात्मक असेल ना, तर तुम्ही छान जगता. म्हणजे कर्मचारी संगती हे गजानन पेंढारकरांचं आत्मचरित्र आहे, कधी जरी वाचा. खरं सांगतो की त्यांनी एक छोटं उदाहरण दिलं की जगाचं चित्र माझ्या शिक्षकांनी काढलं, चित्र सुंदर होतं, त्यांचं चित्र सुंदरच होतं, पण माझं चित्र मी काढताना तिरकं आलं, मी गुंडाळून ठेवलं. सर जवळ आले, गजानन चित्र का गुंडाळलंयस? नाही तुम्हाला शिकवल्याचा पाश्चात्य फोन येऊन गुंडाळून ठेवले म्हणले. तर दाखव म्हटले, कसा असतो स्पर्श जगणं सुंदर करतो म्हटले. तर ते चित्र बघितल्यानंतर सरांनी काही केलं नाही, चित्र सरळ केलं. शेजारी एक खडू होता, त्या चित्राखाली त्याने टब काढला, त्या पलीकडे निळा रंग होता, टबात बोटं फिरवली, त्याचं पाणी केलं, आणि मला प्रश्न विचारला बेटा गजानन पाण्यात वस्तू कशी दिसते? मी म्हणलं सर पाण्यात वस्तू तिरकी दिसते. मग तरी तुझा जग तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे म्हटले. आता दुसरं बघ म्हणजे एक रंग काळा घेतला, त्याला शेडिंग केलं, नंतर एक खडू घेतला आणि त्याला ब्रेक

0: सर्टिफिकेट केलं. पेंढारकरांनी सांगितलं स्वतः मला माझी पेंढारकरांची गाठभेट झाली होती. म्हणले माझं विचित्र चित्र इतकं छान दिसायला लागलं, इतकं सुंदर दिसायला लागलं. सरांना म्हटलं सर काय चित्र सुंदर झालं, म्हणजे दृष्टिकोन लक्षात घे. आता त्यांनी पुढे जे वाक्य उच्चारलं ते फार महत्वाचं आहे. बेटा गजानन आयुष्याच्या वाटेवर सुद्धा, आयुष्याला सुद्धा किती विचित्र चित्र आपल्या आयुष्याच्या वाट्याला येतं. पण विचित्र चित्रात ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येतं हे लक्षात घ्या. तू रंग भरायला शिक आणि कला ही रंग भरायला शिकवते.
1: म्हणजे एक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे दाखवून दिलं त्यांनी.
0: एल आता थोडक्यात सांगतो. एल म्हणजे लव, एकमेकावर प्रेम करा, परस्पर प्रेम आणि विश्वास हा सुंदर जगण्याचा पाय.
1: बरोबर.
0: त्यानंतर टी येतो. टी याचा अर्थ काय? टेन्शन फ्री लाईफ. तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचं. काय हो तणावमुक्त जीवन तुम्हाला जगायचंय? तुमच्या जगण्याला काही छंद आहे का हो? तुमच्या जगण्याला आनंद देईल अशी कुठली गोष्ट तुमच्याकडे आहे सांगा मला? तुम्ही नोकरी करता, चार पैसे मिळवता, तुम्ही कधी निसर्गाशी मैत्री केली आहे? तुम्ही कधी संगीताच्या मैफलीत रमलाय? कधी पुस्तकाची पाने वाचत बसलाय? अरे तुमचं जगणं तुम्ही कोरडं करता. मनाची आणि धनाची ज्याला छान गुंतवणूक करता येते त्याला जगणं सुंदर करता येतं. म्हणून टेन्शन फ्री लाईफ. पण शेवटी एच येतो. एच म्हणजे काय? अरे तुझ्या सवयी चांगल्या आहेत, सकारात्मक दृष्टिकोन आहे, रोज छान व्यायाम करतोयस, तुझा आणखीन काही छंद जोपासतोयस, तो एच म्हणजे हॅपी माइंड.
1: वा.
0: म्हणजे ही पाच गोष्टी जपल्या तर सहावा जो एच येतो तो आनंदी, ते सुंदर जगणार.
1: हा त्याचा पूर्ण प्रवास आहे. क्या बात. हेल्थ या शब्दाचं इतकं छान विश्लेषण केलं सर, तर मला इथे आता खरोखर हा प्रश्न विचारायची इच्छा होते की लेखक होण्याचा निर्णय आपण हा जाणीवपूर्वक घेतला होता की तो तुमच्या प्रवासादरम्यान असा घडत गेला?
0: आई जशी आई होते ना तसा लेखक होतो सर.
1: अच्छा.
0: म्हणजे ती कशी असते, ती तिच्याकडे जी जसं गर्भधारणा होते आत ती गर्भ वाढवते आणि त्यानंतर लेखनाला जन्म होत. खरं तर लेखकाचं प्रत्येक पुस्तक त्याचं अपत्यच असतं.
1: बरोबर.
0: आणि त्या दृष्टिकोनातून तो जोपर्यंत ते त्याच्या मनातला विचार कागदावर आणत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ असतो.
1: बरोबर.
0: अस्वस्थ असतो. मी नेहमी सांगतो की तुमच्या काळजातली कळ जेव्हा कागदावर उमटते तेवढे त्याचं साहित्य होतं. ती कागदावर उमटायला पाहिजे ना. हे काळजात जेव्हा तुमच्या काही असतं म्हणून लेखक व्हावं. मी तुम्हाला सांगितलं तसं लहान होतो मला तर अनेक मित्र माझ्या घरात जुन्या घरात मागं हौद होता त्याच्यावर आम्ही फळ्या टाकायचो आणि एकांकिका करायचो. शांतता राखा वेडच होतं ते सगळं आणि आपण लिहावं. आणि खरं सांगू मी वाईला जेव्हा होतो ना त्यावेळेस तिथं वगनाट्य व्हायची, तमाशे व्हायचे जत्रेत आणि मी असा शांतपणे ती वगनाट्य बसून. मला खरं सांगतो तुम्हाला मी तेंडुलकरांच्या PhD केली विजय तेंडुलकरांच्यावरती. पण ज्यावेळी मी वगनाट्य बघत होतो तिथं यमुनाबाई वाईकर मोठ्या त्यावेळी मी ज्यावेळी बघायचो असं टंग टंग टंग वाजलं की कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर अशीच. याला मेघ बिलीव म्हणतात हे मला तेंडुलकरांचा अभ्यास करताना जड गेलं नाही कारण मी ते सगळं पाहत पाहत होतो आणि त्यावेळीची जी वगनाट्य ऐकायचो त्यावेळीची जी व्याख्यान. आम्ही लहान असताना साताऱ्यातल्या नगर वाचनात एक पाटोक हॉल होता इथं आम्ही शिवाजीराव भोसले ऐकले, बाबासाहेब पुरंदरे ऐकले, आम्हाला PG पाटील ऐकले, आम्ही कित्येक तुंग वक्ते हे तिथं ऐकले आणि त्यांच्या वाणीचा संस्कार आमच्यावर झाल्यासारखा असं बोलता आलं पाहिजे, असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे शेवट तो एक संस्काराचा भाग असतो. तुम्ही म्हटला तस आता विचारलंय तर थोडस बोलतो आणखी पुढं. पहा मी 9वीला होतो
1: बर
0: आणि वडील आले आणि मला म्हटले की बेटा तुला म्हटले ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला जायचंय. बापरे. मी म्हटलो ज्ञानेश्वरी पारायण सोहळा? हो म्हटले त्या जलमंदिरामध्ये पारायण सोहळा आहे म्हटले आणि मी त्या संयोजकांना सांगून आलोय माझा चिरंजीव म्हटले वाचायला येईल म्हटले ते. आणि मी 9वीत असताना वडिलांच्या केवळ सक्तीनं भक्तीनं नव्हे मी त्या पारायण सोहळ्यात गेलो. 2-3 दिवस झाले की वडील मला प्रश्न विचारायचे की किती अध्याय झाले वाचून. तर मी म्हणायचो झाले की 3 अध्याय. मग मला ते प्रश्न विचारायचे मग तुला ज्ञानयोग समजला का, तुला भक्तियोग कळला का, तुला सांख्ययोग कळला का. मला वाटायचं हा कुठनं कर्मभोग आपल्या वाट्याला आला आहे बरं का. मला काही कळायचं नाही, काही कळायचं नाही. पण मला जो संस्कार त्यावेळेचा होता ना वडील म्हटलं मी वडिलांना म्हटलं अण्णा मला काही कळत नाही होय, मी वाचतो माझ्या लक्षातही राहत नाही. म्हटले तुला कळत नाही हे मला माहिती आहे. म्हटले लक्षात राहत नाही ही तक्रार सुद्धा मला कळतीये तुझी. म्हटलं मग मला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत, लक्षात राहत नाही, मग का बसवता मला तुम्ही ते
1: जबरदस्ती
0: का. हा वडिलांचं एक वाक्य माझ्या मनात अजून आहे ते म्हटले एक लक्षात घे उत्तम ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम आणि

0: असतं, सकस अन्न असतं. आपण म्हटलं अन्न अन्न पुसलं पाहिजे ना. मी त्यांना म्हटलं हे बघ, म्हटले तुझा प्रश्न काय लक्षात राहत नाही, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आपण सकाळी स्नान करतो, करतो पाणी अंगावर राहतं का? म्हटलं नाही राहत. पाणी अंगावर राहत नाही पण मन कसं होतं? म्हणले म्हणले मन प्रसन्न होतं. बेटा ज्ञानदेवाची ओवी नाही लक्षात राहिली तर चालेल, त्या ओवीच्या स्नानानं मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न होण्यासाठी वाचावं लागतं, म्हणजे चांगली पुस्तकं वाच, त्याने मन प्रसन्न.
1: सर जसं घरात एक ग्रंथगरावे हे पुस्तक मी वाचलेलं आहे आपलं, त्याच्यामधलं एक वाक्य मला फार छान वाटलं की आजच्या पिढीने पुस्तकाच्या दुनियेतील नागरिक व्हावं,
0: विश्व नागरिक.
1: हा हे वाक्य मला फार भावलं होतं त्याच्यातलं.
0: त्याचा संदर्भ असा आहे बर का, की बारा देशीच्या बारा कथा पुस्तक होत, आणि मी ते पुस्तक वाचताना माझ्या लक्षामध्ये आलं की त्याच्यामध्ये एक साधा की आपण विश्व नागरिक कधी होतो सांगा ना, जेव्हा आपल्याला अनेक गोष्टी विश्वाशी आपण कुठेतरी कनेक्ट होतो. तुम्हाला सांगा की चांगली चांगली पुस्तकं चांगल्या चांगल्या लेखकांची जी असतात त्याचे अनुवाद आपल्याकडे आलेले असतात. आज कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस, सुखी माणसाचा सदरा हे रसेलचं पुस्तक आहे, मॉर्टॉर रसेलचं. तर ते पुस्तक मी वाचत असताना मी समृद्ध झालो. किंवा मी आता तुम्हाला साळुंखेंचं, सुहास साळुंखेंचं एक पुस्तक म्हणलं, बारा देशीच्या बारा कथा. बारा देशातले बारा कथा लेखक, त्यांच्या कथा निवडून त्याची भाषांतर. मी असं म्हणतो की तुला इंग्रजी येत नसेल पण हे पाश्चात्य लेखक आपल्याकडच्या कित्येक अनुवादकांनी आपल्या मराठीत आणलेत. ज्यावेळी ते आपण वाचतो ना तेव्हा आपण सगळ्या विश्वामध्ये, आपलं विश्व आपल्यामध्ये येत राहतं. आज मला सांगा आधुनिक तंत्रज्ञानानं विश्व जवळ आलंय, आलं लक्षात, पण आपण विश्वाच्या जवळ किती गेलोय त्याच्यात. आज वाचत राहतो आपण, त्यावेळी कळत न कळत आपण प्रवास वर्णन आपण वाचतो, वेगवेगळी प्रवास वर्णन असतात, वेगवेगळे अनुवाद असतात. तुम्हाला साहित्यच विश्व नागरिक बनवू शकतं, लक्षात घ्या. कारण तुम्ही देशाचे नागरिक आहातच हो, पण तुम्हाला जर साहित्याच्या पलीकडे आज मीना प्रभू लिहितात, किती सांगा मला, कितीतरी अशा आपल्याकडच्या लेखकांच्या पुस्तकांची भाषांतर अनेक लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं मी एक त्यात बीट नावाची गोष्ट वाचत होतो, म्हणजे विश्व नागरिक हा शब्द उच्चारला म्हणून. आणि एक साधी पैज लागते की फाशी चांगली का जन्मठेप चांगली.
1: अच्छा.
0: तर एक तरुण वकील म्हणतो की फाशीत एकदाच मरतं म्हटले आणि संपतं आयुष्य.
1: जन्मठेपेमध्ये
0: रोज मरत असला तरी एखादा चांगला लेखक असेल, एखादा चांगला विचारवंत असेल, आणखीन काय असेल, तर रोज चांगली पुस्तकं वाचू शकतो. दुसरा सावकार म्हणतो तू 25 वर्ष जर एका जागी तुला नजरगैदेत ठेवला, तुला पुस्तकं देऊ वाचायला, तुला संगीत देऊ ऐकायला, वाटेल ते देऊ, तू राहू शकतोस म्हणले. आणि तू राहिलास ना तर तुला 20 लाख रुपये देतो.
1: अच्छा.
0: स्वीकारतो तो. तो त्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या भाषा शिकतो, वेगवेगळं साहित्य वाचतो आणि एक एक दिवस तो म्हणतो त्यांना लिहिल्यानंतर तो इतका समृद्ध होत जातो. आणि शेवटचा टप्पा फार सुंदर आहे की तो आता उद्याच्याला जर आहे दरवाजा उघडल्यानंतर याला 20 लाख रुपये द्यावे लागणार आहेत त्या सावकाराला. तो सावकार इतका श्रीमंत असतो तो पराकुटीचा गरीब झालेला असतो. म्हणजे 20 लाख दिला तर तो दारिद्र्य रेषेखालीच येण्याची शक्यता असते. मग ह्याला 20 लाख देण्यापेक्षा ह्याला रात्रीत मारून टाकूया म्हटलं.
1: अरे बापरे,
0: ह्याला मारून टाकूया म्हटले. म्हणजे 20 लाख वाचले आणि हे काही किडमिड म्हणले, आता तिची काय तब्येत झाली असणार. आणि तो कृश झाला होता थोडासा. आणि म्हणून काही वेळ संपण्यापूर्वी त्याच्या विचाराला डोक्यात की ह्याला उशी दाबून मारा. आणि ह्यानं दरवाजा उघडून आज जेवायला गेला तर हा काही मिनिटाबद्दल निघून गेला होता. पण त्याच्या उशीखाली चिठ्ठी होती म्हणले. आणि त्या चिठ्ठी त्याने एकच लिहिलं होतं, माझ्या आयुष्यातल्या सुखाची गाठ ज्या 20 लाखाशी बांधली होती तो मूर्खपणा होता म्हणले. त्याच्या पलीकडचं सुख घेऊन इथून निघून गेलं.
1: क्या बात आहे.
0: आणि हे सुख मला ग्रंथाने दिलं, पुस्तकाने दिलं, बरंच त्यानं काही काय काय लिहिलं. मग मला एक हा चेकावची काहीतरी कथा येते आणि मला वाटलं काय सुंदर कथा आहे, किती समृद्ध झालो. ही कथा म्हटलं आज त्या देशातनं माझ्या देशात आली, मी त्या देशाचा त्या लेखकाचा मित्र झाल्यासारखा झालो, हे विश्व नागरिक आहे.
1: म्हणजे याच्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो.
0: येस येस, करेक्ट.
1: क्या बात आहे. सर मला इथे विचारायचं आहे की आपल्या लेखनात एक सामाजिक भान आपण कसं जपता आणि प्रत्येक लेखनामागे सामाजिक भान असलं पाहिजे का, आपलं याबद्दलचं मत काय आहे?
0: खरं सांगू मी काही ते जपायचं म्हणून काही लिहित नाही.
1: बर.
0: आणि मग सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं मी लिहितो.

0: खरं कसं वाटत नाही. मला काही वेळा असं वाटतं की नाही, मग हे लिहिलं पाहिजे, मला मला हे बोललं पाहिजे. मी ज्यावेळी बघतो ना की हे अतिरेकी चंगळवादानं आज तरुणाई सगळी दिशाहीन होत चालली, मला सांगा
1: बरोबर,
0: हे मूल्यहीन राजकारणानं त्या संस्कृतीची हानीच होती आपल्या सगळ्या. आज सगळं अवतीभोवतीचं वातावरण सगळं बघितलं ना की मला असं वाटतं की अरे अंधार दाटत चाललाय. मला कित्येक वेळा सांगू, आपली संस्कृती प्रकाश पूजक आहे, तमसर्मा ज्योतिर्गमय आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे. मला तो अंधारातनं उजेडाकडे नाही. मी सांगू, अंधार दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यानंतर होतो ना, हा निसर्ग निर्मित असतो. आणि मूल्य पायदळी तोडवल्यानंतर होतो, हा मानवनिर्मित असतो. हा मानवनिर्मित अंधार आपल्याला दूर करायचा असेल तर शब्दांच्या पंक्त्या पेटवल्या पाहिजेत लक्षात. आणि मग त्या कधी मशाली होतात, कधी पंक्त्या होतात, त्या शब्दांच्यात कधी कधी सूर्य होतात. शब्द हा आपल्या आयुष्यात आपल्याला माणूस म्हणून मिळालेला सर्वात मोठा प्रभावी साधन आहे आपल्याकडं. आपल्याला बोलता येतं, आपल्याला लिहिता येतं माणूस म्हणून. म्हणजे पशुपक्ष्याकडे जे नाही, यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे, तुम्हाला शिवाराला पाणी देऊ, तुमची शिवारं संपन्न होतील. पण शिवारं संपन्न होता होता मन जर असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु यात फरक राहणार नाही. आपल्याला पशुत्वाचा तिरस्कार, मानव्याचा पुरस्कार करायचा असेल तर आपल्याला लिहिलं पाहिजे. आपल्याला परमेश्वरानं दिलेला प्रतिभा
1: हा
0: प्रसाद आहे, तो वाटायचा. या भावनेत मी लिहितो.
2: ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 6:55 झाली आहेत.

0: मंडळी आवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
0: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
3: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
0: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका
0: प्रत्येक बुधवारी
3: सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण
3: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी, एक असं माध्यम
0: जे इतिहास,
3: वर्तमान
0: आणि भविष्यातही.
3: श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण

0: प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास समितीचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल,

केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित

0: केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम दरी 249.8 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. श्रोतेहो आता ऐकूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त बाजारभाव.

बाजारभाव किमान आणि कमाल दरात कांदा प्रति क्विंटल 400 ते 1400, बटाटा प्रति क्विंटल 700 ते 1400, लसूण प्रति क्विंटल किमान 5000 आणि कमाल 13000. फळांविषयी किमान 5000 आणि कमाल 1700. पेरू 1000 ते 2000, कलिंगड 500 ते 1200, अननस सफरचंद 7000 ते 15000, आंबा 10000 ते 40000, तोतापुरी आंबा 1000 ते 2000. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त भाजीपाला आणि फळे यांचे प्राप्त बाजार भाव आताच प्रसारित करण्यात आले. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

श्रोतेहो आता हरवलेल्या व्यक्तीविषयी एक प्राप्त निवेदन. माननीय पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त निवेदन. आदित्य चंद्रशेखर नाळे, वय वर्ष 21, व्यवसाय शिक्षण, राहणार सर्वे नंबर 177,

0: बिल्डिंग HR1 फ्लॅट नंबर 303 हरिपूजापुरम नागाळा पार्क कोल्हापूर इथून आदित्य चंद्रशेखर नाळे हा राहत्या घरातून दुपारी 1:30 सुमारास 29 एप्रिल 2026 रोजी घरातून निघून गेला आहे. तो अद्यापही परत आलेला नाही. ही व्यक्ती रंगाने सावळा, अंगाने सडपातळ, उंची 4 फूट, चेहरा उभट, अंगात मरून रंगाचा टी शर्ट, त्यावर काळ्या रंगाचे सिंथेटिक जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स, 3/4 बरमुडा, पायात स्लीपर, पाठीवर निळ्या रंगाची सॅक अशा वर्णनाची आहे. सरळ व्यक्तीची काही माहिती आपल्याला आढळल्यास शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी, एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: आकाशवाणी सांगली केंद्र, 7:15 होत आहेत. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत मे 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेला आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP च्या कारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तो साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP च्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP च्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारणतः एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की

0: मी काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
1: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
0: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारण दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका. लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझ मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 तर GDP जमतेम तो 1.7% होता की जो 1945 तो साधारण 37% गेला. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि अर्थात त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली आणि युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उघडणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या GDP त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे GI Bill म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले, पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला, कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 1946-1950 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं होतं 119% होतं आणि 1955 त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो

0: परिणाम आपल्याला तो दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा कालचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही, पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटलं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे, कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 4 वर्षापूर्वी, तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव असून ते डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता. आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलाय आणि माझ्यामध्ये ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना, म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या कशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे एक जगातले एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण किंवा सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नयेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसर काही युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुलबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमी जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जर मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असते तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील. त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा

0: याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन, त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे, त्यामुळे चीन, जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्यामध्ये सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे, कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपी पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे

मध्यमनेरी 249.8 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 106 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 आणि 17 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप दोरुगडे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार. मंडळी, आज वार मंगळवार, दिनांक 12 मे 2026. यानंतर आपण ऐकणार आहोत आवड बळीराजाची, पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमात पहिलं गीत आपण ऐकणार आहोत चंगू मुंगू या चित्रपटातलं. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आहे. गीताला आवाज आहे सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांचा आणि संगीत अरुण पौडवाल यांचं. आणि या गीतासाठी आवड करणारे आपले हे श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी इथून. त्याचबरोबर महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, वरुण जवळका इथून. त्याचबरोबर लातूर इथून संगीता जैन, सुरेश जैन. त्याचबरोबर दयानंदनगर नांदेड इथून प्रकाश जैन. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गब्रू पैलवान थोरात. त्याचबरोबर पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप, राजेश, राशी,

राजेश, श्रीमती शीतल राजेश गुंडेवाड़ी, तालुका अंबड, जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे। तर मंडळी, ऐकूया आपल्या आवडीचं गीत।

अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बूट लावीन तिथं उद्गुल्या या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. आणि पत्र पाठवून पसंती करणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून, त्याचबरोबर जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव इथून, वैष्णवी जगदाळे, हर्षुल सावंगी औरंगाबाद इथून, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा इथून, त्याचबरोबर मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकोणी तालुका बदनापूर इथून. त्याचबरोबर या गीतासाठी पसंती पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण, दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, गजानन घायाळ, त्याचबरोबर हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं हे गीत.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: मंडळी आवड बळीराजाची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत नणंद भावजय या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि यशोदास यांनी गायलेलं गीत. आणि पत्र पाठवून पसंती कळवली आहे यामध्ये मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भंभिष्टे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, सारिका संभाजी सुतार हे सर्व श्रोते मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर इथून. त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून. त्याचबरोबर कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून. तसंच तानाजी खेमलापुरे, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून. त्याचबरोबर संपत्ती, राणी आणि अंकिता खेमलापुरे. या गीतासाठी आणखी एक पत्र आहे, ते म्हणजे पार्थ रेडिओ श्रोता संघ, राजेश पाटील साबळे, राजदीप, राजेश, राशी, राजेश, श्रीमती शीतल, राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत भिंगरी या चित्रपटातलं गीत. आणि पत्र पाठवणारे श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, सिया, पिया, सोनम, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड इथून, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण विरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर इथून, त्याचबरोबर सुशीला विलास दावणे कागल इथून, सुजाता सुरेश कुलकर्णी कवठे मांकाळ इथून, सुभाष मिणसे शिरढोण इथून, श्रीनिवास कांबळे यलराव इथून, त्याचबरोबर चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, बाबासो दुकानदार उगे इथून, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड इथून, रेवण अनिता, राहुल भंबिष्टे कबनूर इथून, तुषार प्रसिक, एकता मेघना, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण येळगुडकर चंदूर इथून, त्याचबरोबर कृष्णानगर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे आणि राहुल डोंगर दिवे. ऐकूया या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत.

0: महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर एक ओय पिंजरा या चित्रपटातलं गीत. आणि या गीतासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहेत बंडोपंत शहा गुरुजी सांगली इथून, त्याचबरोबर गौतम नगर नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आरती जोंधळे, तसंच सेनापती कापशीतून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण आणि परिवार, त्याचबरोबर कवठे मंगळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया आणि प्रसाद महिषाळकर, त्याचबरोबर विजय पाटील शैलजा पाटील राज पाटील तानंग तालुका मिरज इथून.
1: अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी.
2: बरं.

बऱ्याच मंडळी या गीताबरोबरच आवडी बळीराजाशी हा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत संदीपचा नमस्कार.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया एक गाणी ताजेतवानी.

उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं घर जावई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. उमाकांत यांची गीतरचना होती, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. एक गाणी ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार, नाशिकमध्ये एका आरोपीला अटक, तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी, राजकीय उलथापालथींना वेग, सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव, आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे। सीबीआयच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे। ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा एमबीबीएस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे। या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले,
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल।
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं।
2: हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो। इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी। हमने एनटीए के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए फीस ली थी उसको भी

0: रिफंड करेंगे।
1: तमिळनाडूमध्ये टीडीकेचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे। अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे। एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत। पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे। पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे। द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे। मात्र पक्ष संघटनेच्या सचिव आर एस भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत। दुसरीकडे एएमएमके पक्षाचे आमदार एस कामराज यांनीही विजयांना पाठिंबा दर्शवला आहे। या निर्णयाबद्दल पक्षांना त्यांना निलंबित केलं आहे। दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीडीकेचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे। तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत। द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं। त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे। टीडीके पक्षाचे आमदार जेसीडी प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे। मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला। प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला। माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते। भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे। या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली। या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील। या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली।
2: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी। जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर

0: उसके अलावा जो चार अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहाँ पर भी ये देश में से के नवाचार के बहुत बड़ा केंद्र है। इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं। तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा।
1: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे। मार्च महिन्यात हा दर 3.4% होता। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली। मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या। सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। अनेक सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं। 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते। ठळक बातम्या पुन्हा एकदा। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द। पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार। नाशिकमध्ये एका आरोपीला अटक। तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी। राजकीय उलथापालथींना वेग। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव। आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण। सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: मध्यमधारी 249.61 MHz अर्थात 1251 KHz FM 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत। प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुकडे।
3: आकाशवाणीच्या नवदिनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश या कार्यक्रमाचा दुसरा भाग आता प्रसारित करीत आहोत।
4: शब्द सुरांचे चांदणे।
3: ऑगस्ट 1935 लायनेल फिल्डन यांची भारताचे पहिले कंट्रोलर ऑफ ब्रॉडकास्टिंग म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। यापूर्वीचा त्यांचा BBC मधील कामातील अनुभव लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली। फिल्डन यांनी काय केलं तर प्रसारणाचं रूप व्यावसायिक केलं, संघटित केलं। रेडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेलं काम मोलाचं आहे। आणि 1936 साली झाली ऑल इंडिया रेडिओची स्थापना, ज्यामुळं भारतीय प्रसारणाला नवीन ओळख मिळाली। स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक लोक या प्रसारण सेवेशी जोडले गेले, ज्यामध्ये अनेक मान्यवरांचा समावेश आहे। आपण यानंतरचे जे गीत ऐकणार आहात ना, त्याची रचना कमला आणि गोमांतक अशा महान रचना करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आहे। सावरकर म्हणजे कल्पनाशक्तीचा एक अलौकिक चमत्कार असंच म्हटलं पाहिजे। अंदमानातली काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना एकीकडं मरणप्राय यातना होत्या आणि दुसरीकडं सावरकरांचं कविमन जागृत होतं। तरुण पिढीसाठी एक भावगीत रचना सावरकरांनी केली आहे, तेच गीत आता आपण ऐकायचंय श्रीरंगाच्या स्वरात। याचं संगीत वर्षा भावे यांचं आहे।

आपण समाज माध्यमाद्वारे लगेच पोहोचू शकतो. पण 22 डिसेंबर 1935 रोजी द इंडियन लिस्नर हे पहिलं अधिकृत रेडिओ मासिक सुरू करण्यात आलं. यामध्ये कार्यक्रमासंबंधीची माहिती, प्रशासकीय माहिती, कलाकारांच्या विषयीची माहिती अशा विविध गोष्टी छापून यायच्या. नंतरच्या काळात आपल्या भारतातील विविध भाषांमध्ये प्रकाशित होणारं हे मासिक आकाशवाणी मासिक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मंडळी, काही गाणी अशी असतात ना की ती गायकाच्या, गायिकेच्या, गीतकाराच्या, संगीतकाराच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरतात. त्यापैकीच 1962-63 साली तयार झालेलं हे गाणं ज्यानं इतिहास रचला. एका अमराठी गायिकेनं आणि अमराठी गायकानं गायलेलं हे गीत आज कोणत्याही मराठी संगीत मैफिलीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. गीतकार कविवर्य मंगेश पाडगावकर हे गीत गायलं होतं अरुण दाते आणि सुधा मल्होत्रांनी. आणि या गीताचे संगीतकार ज्यांनी या गीताला लावलेली ही 11वी चाल आहे बरं का, ते संगीतकार म्हणजे ज्यांचे गाणे म्हणजे केवळ अलौकिक प्रतिभा, ज्यांचे गाणे म्हणजे केवळ अलौकिक प्रतिभा, निवास ज्यांच्या ठाई जिचा ही तिचीच सुंदर आभा. सूर उभे राहती समोरी जोडून या दोन कर, अलगत त्यांची बोटे फिरती सहजी पेटीवर. सहजपणातून येई जन्मा चाल अनोखी अशी, चाल नसुनी चमत्कार मज वाटे 52 कशी. त्यांची गाणी म्हणजे गंधित सुरमयी कमळे, त्यांची गाणी म्हणजे गंधित सुरमयी कमळे, नावतयांचे उमटे अधरी श्रीनिवासजी खळे, नावतयांचे उमटे अधरी श्रीनिवासजी खळे. आज सुमारे 64-65 वर्षानंतर चिरतरुण असणारं हे गीत ओंकार आणि यशस्वीच्या आवाजात.

श्रोत्यांना नेहमीच नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकाशवाणीनं आजवर दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती वेळोवेळी केली आहे. जनसामान्यांच्यापर्यंत आज

आकाशवाणीचा इतिहास पाहता बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपत नाविन्याची भर घालत आधुनिक तंत्राचा वापर करत आकाशवाणीची प्रगती सुरू आहे. 1 जानेवारी 1936 या दिवशी आकाशवाणीचं दिल्ली केंद्र सुरू झालं. दररोज आकाशवाणीवरून प्रसारणाच्या सुरुवातीला संकेत धून म्हणजेच सिग्नेचर ट्यून वाजवली जाते. ही धून वॉल्टर कॉफमन यांनी 1930 सालादरम्यान मुंबई आकाशवाणी केंद्रात पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत असताना बनवली आहे अशी माहिती आहे. व्हायोलिन, तानपुरा आणि व्हायोला या 3 वाद्यांचा वापर यासाठी करण्यात आला. आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांना अशा धून तयार करण्यात आल्या होत्या. कामगार सभा या कार्यक्रमाची संकेतधून दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केली आहे. आकाशवाणीवरून पूर्वी अतिशय लोकप्रिय झालेला भावगीतांचा कार्यक्रम भावसरगम याची धून सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार यशवंत देव यांची आहे. मंडळी, जसजसा काळ पुढे सरकत होता तसतसा रेडिओ हे फक्त मनोरंजनाचं माध्यम न राहता सामाजिक विकासाचं माध्यम बनू लागलं. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सांगीतिक कार्यक्रमांची चलती सुरू झाली. आजही अनेकजण आम्हाला सांगतात की सकाळी संकेतधूनपासून आमच्या घरी रेडिओ सुरू होतो बरं का. श्रोत्यांची दररोजची सकाळ भक्तिसंगीतानं सुरू होते. भक्तिसंगीत किंवा अभंगवाणी घराघरात पोचवली ती पंडित भीमसेन जोशी यांनी. पंडित भीमसेन जोशी यांचं आणि आकाशवाणीचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. एका जाहीर कार्यक्रमात गायल्यानंतर समोर उपस्थित असणाऱ्या मोजक्याच रसिकांच्यापर्यंत ते गाणं जातं, पण आकाशवाणीवरून एखादं गाणं ध्वनिमुद्रित होऊन प्रसारित झालं तर ते लाखो लोकांच्यापर्यंत पोचतं. लोकांना कळतं की कुणीतरी नवा कलाकार या गावातलाय बरं का, तो उत्तम गातो. या कारणासाठी पंडितजी आकाशवाणीला खूप मानायचे. त्या काळी आकाशवाणीसारख्या प्रभावी माध्यमातून दूरदूरच्या रसिकांच्यापर्यंत पंडितजींच्या आवाजाची जादू पोचलेली होती. पंडितजींनी अजरामर केलेला संत एकनाथ महाराजांचा हा अभंग ज्याचं ध्वनिमुद्रण

0: चांदणे शब्द सुरांचे, त्याचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात. पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला.

श्रोते, हो उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताची लक्षणं। प्रौढ व्यक्तीमधील लक्षणं: मळमळ, उलटीचा त्रास होणं, भरपूर घाम येणं, चिंता वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं, तीव्र डोकेदुखी, स्नायू अखडणं आणि हृदयाचे ठोके वाढणं। उष्माघाताची काही लक्षणं लहान मुलांमध्येही आढळून येतात: आहार घेण्यास नकार, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणं, तोंडामधील त्वचा कोरडी होणं, कुठूनही रक्तस्राव होणं। अशी लक्षणं आढळल्यास त्वरित उपचार घ्यावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ।

मध्यमधरी 249.68 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. श्रोते हो, 10 वाजलेत. प्रसारण तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे प्रसारित करीत आहोत आपली आवड. श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

रसिक श्रोते हो नमस्कार। आपली आवड या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार। श्रोते हो कार्यक्रमात पहिले गीत आपण ऐकणार आहोत ते म्हणजे अशी ही बनवा बनवी या चित्रपटात शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना आहे। शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात। तर या गीतासाठी पसंती करणारे श्रोते आहेत रियल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रिहान शेख, त्याचबरोबर बालम टाकळी अहिल्यानगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत, संगीता अद्वंत, त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ इथून श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, त्याचबरोबर तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, हा सूर तुम्हाला तालुका कर्वे जिल्हा कोल्हापूर इथून। त्यांच्याबरोबर आणखी श्रोते आहेत ते म्हणजे कार्तिक, अर्पित, अनुराधा शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून। याच गीतासाठी पसंती करणारे श्रोते आहेत कात्रज इथून महेश हजारे, मितांशु हजारे, आदित्य हजारे, इचलकरंजीहून वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवार। तर या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं हे गीत।

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर.
1: मंडळी, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतरचं जे पत्र आहे, मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत आणि एकनाथ काळे, त्याचबरोबर मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, त्याचबरोबर नागपूर आकार हाईट्स बहादुरा इथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर, त्याचबरोबर सतीश वाघमारे, आतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रवण वाघमारे, श्रुमेण वाघमारे, MIDC चंदननगर सातारा इथून, वारणा श्रोता रेडिओ संघ, माई करिश्मा, अंकिता, अनिकेत, तेजस्विनी चव्हाण, विजय चव्हाण, वारणा शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते, तसंच सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, तालुका राधानगरी इथून. या श्रोत्यांना ऐकायचं आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं हे गीत.

0: नदीपाचा नवस या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग संस्कृती, शिवज्ञ शिवशंभो, सिया पिया, सोनम राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि आदिती, मंजुळा अजय, राधाकृष्ण विरणगे, कसबा बावळा कोल्हापूर, सुशीला विलास दावणे कागल, सुजाता सुरेश कुलकर्णी कवठे मांकळीतून, सुभाष मिणसे शिरढोण इथून, श्रीनिवास कांबळे येड्राव इथून, त्याचबरोबर चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, अनिल रूपनवर, नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, परी संजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, उषा ब्रोनो सोर्ना खर्चे, स्वाती चौधरी, मालती चौधरी, त्याचबरोबर राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्कामपोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथून. या श्रोत्यांना ऐकायचंय तुझ्यापासून कर्मेना या चित्रपटातलं हे गीत.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता तुझ्या वाचून करमेना.
1: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका.
2: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
0: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
0: आपली आवड या कार्यक्रमात यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी परभणी इथून, त्याचबरोबर गणेश हारगावकर, तुषार कुरणे, प्रसिद्ध कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळहूळकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून,

त्याचबरोबर रेवण अनिका राहुल भंबिष्टे कबनूर इथून विलास पाटील अरुण कांबळे अरुण येरूळकर चंदूर इथून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे मुक्कम गोष्ट एळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून तसंच महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून याच श्रोत्यांच्या सोबत आहेत स्नेह जिवाळ रसिकप्रेमी भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबोडे स्वरा कीर्ती आदिराज अहिल्या उत्तम पाटील वारणा कापशी इथून तसंच तिरुपतीनगर लातूरचे संगीता जैन सुरेश जैन दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेवराव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना आणि गबू पैलवान थोरात या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सगळीकडे बुंबा बुम या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत

बरेच श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड या कार्यक्रमात मी संदीप आपला निरोप घेतोय. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्र पाठवून ईमेल करून जरूर जरूर कळवा आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला पत्र पाठवा, आपली पसंती कळवा. नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनंत मनोहर जोशी यांचं गायन राग सामंत सारंग.

शोधेवृत्तास आपण अनंत मनोहर जोशी यांच्या गायनात राग सामंत सारंग ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 11 वाजतात. सुरुवातीला हिंदीमधल्या बातम्या.

जे 100 वर्षांच्या 6 MHz तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 11:10 आणि 17 सेकंद झाली आहेत. श्रोतहो, आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा आता समाप्त होते. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 5:55 आमच्या प्रातकालीन अर्थात पहिल्या प्रसारण सभेत. तोपर्यंत मला संदीपला निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.